0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: अभिवादये, वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. संस्कृतं वदामः इति कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. प्रथमं प्रार्थना.

0: प्रार्थना अभवत्। इदानीम् अभ्याससमयः। आगच्छन्तु, संस्कृतं शृण्मः, संस्कृतं वदामः। अद्य वयं गत्वा, कृत्वा, पठित्वा, खादित्वा इत्येतान् शब्दान् शृण्मः। तेषाम् उपयोगं कृत्वा वाक्यानि वदामः। आज हम गत्वा, श्रुत्वा, पठित्वा ऐसे नए शब्द सुनेंगे, उनका उपयोग करना सीखेंगे। जैसे कि वाक्य होगा, बालकः विद्यालयं गत्वा पाठं पठति। इसका मतलब क्या है? लड़का विद्यालय जाके पढ़ाई करता है या पाठ पढ़ता है। बालकः विद्यालयं गत्वा पाठं पठति, इसका मतलब है लड़का विद्यालय जाके पाठ पढ़ता है। पिता कार्यालयं गत्वा कार्यं करोति। माता मंदिरं गत्वा देवदर्शनं करोति। माता क्या करती है? माताजी मंदिर जाके भगवान के दर्शन करती है। कैसा कहा? माता मंदिरं गत्वा देवदर्शनं करोति। तो गच्छति क्रियापद का त्वान्त रूप हुआ गत्वा। वैसे ही श्रुणोति का त्वान्त रूप होता है श्रुत्वा। खादति का होता है खादित्वा। किंचित अभ्यासं कुर्मः। श्रुण्वन्तु, वदन्तु। गच्छति गत्वा, श्रुणोति श्रुत्वा, करोति कृत्वा, वदति उक्त्वा, पश्यति दृष्ट्वा, पिबति पीत्वा। वैसे ही खादति का रूप होता है खादित्वा, पठति पठित्वा। थोड़ा सा अलग है, मिलति मिलित्वा। तो अभ्यास करेंगे। शृण्वन्तु, बालकः पाठं पठित्वा गृहपाठं लिखित्वा फलं खादित्वा क्रीडांगणं गत्वा मित्रैः सह क्रीडति। कितना लंबा वाक्य हो गया ना? तो कैसा है? बालक क्या क्या करता है सुनिए। बालकः पाठं पठति, अनन्तरं गृहपाठं लिखति, अनन्तरं फलं खादति, अनन्तरं क्रीडांगणं गच्छति, अनन्तरं मित्रैः सह क्रीडति। बालकः पाठं पठित्वा गृहपाठं लिखित्वा फलं खादित्वा क्रीडांगणं गत्वा मित्रैः सह क्रीडित्वा गृहं आगच्छति। ये सब करके बालक घर आता है। एक वाक्य में हमने सब कुछ बोल दिया, मजा आता है ना? तो अब एक संभाषण सुनेंगे। एतत् अस्ति सखी संभाषणम्। पश्यामः, अत्र एका अस्ति नलिनी, एका अस्ति लता। लते, श्वः प्रातः शीघ्रम् आगच्छतु, मिलित्वा किञ्चित् लेखनं कुर्मः।
1: प्रातः कदा आगच्छामि?
0: नववादने आगच्छतु।
1: नववादने न शक्यते, दशवादनं तु भवेत् एव।
0: किमर्थं विलम्बं करोति? रामः तु अष्टवादने पाठशालां गच्छति, तस्य पिता अपि तदा एव कार्यालयं गच्छति।
1: आम् आम्, तत् सत्यम्, किन्तु ततः मम बहूनि कार्याणि भवन्ति। रामस्य गमनानन्तरम् अहं स्नानं कृत्वा, पूजां कृत्वा, समाचारपत्रिकां पठित्वा, अल्पाहारं खादित्वा, चायं कृत्वा, चायं पीत्वा, मन्दिरं गत्वा।
0: तत्र प्रसादं खादित्वा, किञ्चित् जल्पनं कृत्वा, मार्गे आपणं गत्वा, लेखनीं क्रीत्वा, लेखनार्थम् आगच्छामि इति एव खलु?
1: मम उपहासं करोति खलु भवती?
0: सखी, कोपः मास्तु, विनोदार्थं तथा उक्तं मया। आगच्छतु, दशवादने आगच्छतु, वयं मिलित्वा लेखनं कुर्मः। अस्तु, तर्हि संस्कृतभाषा पठनं कथं भवति? उत्तरम् अस्ति श्रुत्वा श्रुत्वा, उक्त्वा उक्त्वा। तर्हि संस्कृत प्रथमं संस्कृतं शृणोतु, अनन्तरं वदतु। संस्कृतपठनं भवति श्रुत्वा श्रुत्वा, उक्त्वा उक्त्वा, यानि सुन सुन के, बोल बोल के संस्कृत भाषा का अभ्यास होता है। बहुत खूब। आज का प्रश्न है, आपकी बेटी पाठशाला जाके क्या करती है? उत्तर जरूर भेजिए। आज मेरे साथ संभाषणार्थम, संभाषण के लिए मेरी सहेली सुमेधा आसीत्। धन्यवादः भगिनी।
1: धन्यवादः।
0: इदानीं रामरक्षा स्तोत्र पठनम्। अस्मिन् सप्ताहे वयं श्रीरामरक्षा स्तोत्रस्य श्लोकसंख्या 16 द्वाविंशति श्लोकपर्यन्तं पठनं कुर्मः।
1: ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ.
2: ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ.
1: ಆರಾಮಃ ಕಲ್ಪವೃಕ್ಷಾಣಾಂ.
2: ಆರಾಮಃ ಕಲ್ಪವೃಕ್ಷಾಣಾಂ.
1: ವಿರಾಮಃ ಸಕಲಾಪದಾಂ.
2: ವಿರಾಮಃ ಸಕಲಾಪದಾಂ.
1: ಅಭಿರಾಮಃ ತ್ರಿಲೋಕಾನಾಂ.
2: ಅಭಿರಾಮಃ ತ್ರಿಲೋಕಾನಾಂ.
1: ರಾಮಃ ಶ್ರೀಮಾನ್ ಸನಃ ಪ್ರಭು.
2: ರಾಮಃ ಶ್ರೀಮಾನ್ ಸನಃ ಪ್ರಭು.
1: ತರುಣೌ ರೂಪ ಸಂಪನ್ನೌ.
2: ತರುಣೌ ರೂಪ ಸಂಪನ್ನೌ.
1: ಸುಕುಮಾರೌ ಮಹಾಬಲೌ.
2: ಸುಕುಮಾರೌ ಮಹಾಬಲೌ.
1: ಪುಂಡರೀಕ ವಿಶಾಲಾಕ್ಷೌ.
2: ಪುಂಡರೀಕ ವಿಶಾಲಾಕ್ಷೌ.
1: ಚಿರಕೃಷ್ಣಾಜಿನಾಂಬರೌ.
2: ಚಿರಕೃಷ್ಣಾಜಿನಾಂಬರೌ.
1: ಫಲಮೂಲಾಶಿನೌ ದಾಂತೌ.
2: ಫಲಮೂಲಾಶಿನೌ ದಾಂತೌ.
1: ತಾಪಸೌ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಣೌ.
2: ತಾಪಸೌ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಣೌ.
1: ಪುತ್ರೌ ದಶರಥಸ್ಯೈತೌ.
2: ಪುತ್ರೌ ದಶರಥಸ್ಯೈತೌ.
1: ಭ್ರಾತರೌ ರಾಮಲಕ್ಷ್ಮಣೌ.
2: ಭ್ರಾತರೌ ರಾಮಲಕ್ಷ್ಮಣೌ.
1: ಶರಣ್ಯೌ ಸರ್ವಸತ್ವಾನಾಂ.
2: ಶರಣ್ಯೌ ಸರ್ವಸತ್ವಾನಾಂ.
1: ಶ್ರೇಷ್ಠೌ ಸರ್ವಧನುಷ್ಮತಾಂ.
2: ಶ್ರೇಷ್ಠೌ ಸರ್ವಧನುಷ್ಮತಾಂ.
1: ರಕ್ಷಃ ಕುಲನಿಹಂತಾರೌ.
2: ರಕ್ಷಃ ಕುಲನಿಹಂತಾರೌ.
1: ತ್ರಾಯೇತಾಂ ನೌ ರಘುತ್ತಮೌ.
2: ತ್ರಾಯೇತಾಂ ನೌ ರಘುತ್ತಮೌ.
1: ಆತಸಜ್ಜಧನುಷಾ ವಿಶುಸ್ಪೃಶಾ.
2: ಆತಸಜ್ಜಧನುಷಾ ವಿಶುಸ್ಪೃಶಾ.
1: ವಕ್ಷಯಾ ಶಗುನಿ ಶಂಗ ಸಂಗಿನೌ.
2: ವಕ್ಷಯಾ ಶಗುನಿ ಶಂಗ ಸಂಗಿನೌ.
1: ರಕ್ಷಣಾಯ ಮಮ ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣ ವಗ್ರತ.
2: ರಕ್ಷಣಾಯ ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣ ವಗ್ರತ.
1: ಪತಿ ಸದೈವ ಗಚ್ಚತಾಂ.
2: ಪತಿ ಸದೈವ ಗಚ್ಚತಾಂ.
1: ಸನ್ನದ್ಧ ಕವಚಿ ಖಡ್ಗಿ.
2: ಸನ್ನದ್ಧ ಕವಚಿ ಖಡ್ಗಿ.
1: ಚಾಪ ಬಾಣೋಧರೋ ಯುವ.
2: ಚಾಪ ಬಾಣೋಧರೋ ಯುವ.
1: ಗಚ್ಚನ್ ಮನೋರಥೋಸ್ಮಾಕಂ.
2: ಗಚ್ಚನ್ ಮನೋರಥೋಸ್ಮಾಕಂ.
1: ರಾಮಃ ಪಾತು ಸ ಲಕ್ಷ್ಮಣಃ.
2: ರಾಮಃ ಪಾತು ಸ ಲಕ್ಷ್ಮಣಃ.
1: ರಾಮೋ ದಾಶರಥಿ ಶೂರೋ.
2: ರಾಮೋ ದಾಶರಥಿ ಶೂರೋ.
1: ಲಕ್ಷ್ಮಣಾನುಚರೋ ಬಲಿ.
2: ಲಕ್ಷ್ಮಣಾನುಚರೋ ಬಲಿ.
1: ಕಾಕುತ್ಸ್ಥ ಪುರುಷಃ ಪೂರ್ಣಃ.
2: ಕಾಕುತ್ಸ್ಥ ಪುರುಷಃ ಪೂರ್ಣಃ.
1: ಕೌಸಲ್ಯೇಯೋ ರಘೂತ್ತಮಃ.
2: ಕೌಸಲ್ಯೇಯೋ ರಘೂತ್ತಮಃ.
0: इस सप्ताह में श्लोक संख्या 16 से 22 तक हमने पढ़े हैं, तो पूरा सप्ताह यही श्लोक बोलेंगे, अगले सप्ताह में अगले श्लोक बोलेंगे। धन्यवाद। स्तोत्र पठनम सम्यक अभवत। आज आपने दो सखियों का संभाषण सुना, उसमें गत्वा कृत्वा पठित्वा लिखित्वा खादित्वा ऐसे नए शब्द थे। इनका प्रयोग करके आप लंबे लंबे वाक्य बना सकते हैं। अवश्यम प्रयत्नम कुर्वन्तु। श्वः वयं पुस्तकापणं गच्छामः, तत्र गत्वा किं सम्भाषणं तत्र चलति इति शृण्मः। इदानीं शान्तिमन्त्रः, अनन्तरं कार्यक्रमस्य समाप्तिः। दुर्जनः सज्जनो भूयात्।
3: दुर्जनः

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 एफ एम KLE कनसो आणि भक्तिमय सकाळ. आज आहे बुधवार 13 मे 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. उत्तर प्रदेश, बिहार व मध्य प्रदेश या राज्यांची फेररचना करून अनुक्रमे उत्तरांचल, झारखंड व छत्तीसगड ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. भारताने 2 परमाणू शास्त्रांची तपासणी पोरखंड राजस्थान येथे केली. दिवस होता आजचाच. ATP महिला जागतिक क्रमवारीत तब्बल 332 आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने केला. ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रीव्हज ही पहिली महिला बनली. दिवस होता आजचा. साल होतं 1995. नृत्य दिग्दर्शिका सितारा देवी यांनी मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सलग 11 तास 45 मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. डॉक्टर झाकीर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले, तेही आजच. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले, तेही आजच्याच दिवशी. साल होतं 1952. अमेरिकेतील पहिले व्यावसायिक FM रेडिओ स्टेशन सुरू झाले, तेही आजच्याच दिवशी. साल होतं 1939. आता आजचे जन्मदिवस पाहू. बेनी दयाल भारतीय गायक यांचा जन्म आजचा. संदीप खरे गीतलेखक कवी यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. आनंद मोडक भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक यांचाही जन्म आजच आहे. फखरुद्दीन अली अहमद भारताचे 5वे राष्ट्रपती यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

0: भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधोनी 90.4 एफ एम वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण आध्यात्मिक विचार ऐकू.
1: लोक काहीही म्हणोत, आपली जी निश्चित मत आहेत त्यांना चिकटून राहा, मग जग तुमच्या पायाशी लोळण घेईल याबद्दल खात्री असू द्या. लोक म्हणतात ह्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा, पण मी म्हणतो आधी स्वतःवर विश्वास ठेवा. हाच उपाय आहे, आत्मविश्वास असू द्या. सगळी शक्ती तुमच्या मध्येच आहे हे जाणून घ्या आणि ती प्रकट करा. म्हणा की सर्व काही करू शकण्याचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे. विष नाही, विष नाही असं खंबीरपणे म्हटल्यास सापाचं विष सुद्धा बाधत नाही. एकदा मी काशीला असताना मला अशाच एका रस्त्यावरून जाण्याचा प्रसंग आला की ज्याच्या एका बाजूला उंच भिंत होती आणि दुसऱ्या बाजूला पाण्याने भरलेला मोठा तलाव होता. तलावाकडे पुष्कळ माकडं राहत होती. काशीची माकडं मोठी आडदांड आणि रागीट असतात. मला पाहून त्या माकडांच्या मनात आलं की त्या रस्त्यावरून मला जाऊच द्यायचं नाही. म्हणून मी पुढे जाऊ लागताच माझा पाय धरून ती खेकसू ओरडू लागली. ती जवळ आलेली पाहून मी धावू लागलो, पण मी जितक्या वेगाने धावत होतो त्यापेक्षा जास्त वेगाने ती माझ्या अंगावर धावून येऊ लागली आणि मला चावू लागली. त्यांच्या तावडीतून सुटणं मला अशक्यच वाटू लागलं. पण तितक्यात समोरून येणाऱ्या एका अनोळखी माणसानं मला ओरडून सांगितलं, माकडांना तोंड द्या. मी तसाच परत फिरलो आणि माकडांसमोर ताट उभा राहिलो. त्याबरोबर ती मागे हटली आणि पळून गेली. आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा हा धडा आहे. भयावह अशा ज्या ज्या गोष्टी असतील त्यांना तोंड द्या, ठामपणे तोंड द्या. उठ आणि युद्ध कर, एक पाऊलही मागे घेऊ नकोस. हीच मुख्य गोष्ट आहे. काहीही हो, तू शेवटपर्यंत लढ. आकाशातले तारे खाली पडू देत, सगळं जग आपल्या विरुद्ध उभं राहू देत, मरण म्हणजे केवळ वस्त्र बदलणं आहे, त्याचं काय. म्हणून तू लढ, भेकड होऊन तुमचा काही फायदा होणार नाही. माघार घेतल्यामुळे तुम्हाला कोणतंही संकट टाळता येणार नाही. जगातल्या सगळ्या देवांची तुम्ही रडून प्रार्थना केली आहे, पण तुमच्या दुःखाचा अंत झाला का? तुमचा जेव्हा विजय होतो तेव्हा देव तुमच्या सहाय्याला येतात, मग त्यांचा काय उपयोग. झुंजत झुंजत मरा. तू अनंत आहेस, तुला जन्म नाही, मृत्यूही नाही. तू अनंत आहेस म्हणून तुला गुलाम बनणं शोभत नाही. उठ, जागा हो, उभा रहा आणि लढ.

वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगणार आहे आणि नेहमीप्रमाणे सर्वात आधी मेष राशी. आज नोकरीत मैत्रिणीच्या मदतीने तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. संध्याकाळी आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. वृषभ रास. प्रेमजीवनात असणाऱ्या लोकांना आपल्या जोडीदाराची त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख करून देण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुमचा कुटुंबातील एखाद्या सदस्यांकडून विश्वासघात होऊ शकतो. मिथुन रास. तुमच्या मुलाला जर परदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर त्यासाठीही आजचा दिवस चांगला असेल. मात्र आज तुम्हाला पैसे गुंतवण्यापूर्वी नीट विचार करावा लागेल. कर्क रास. व्यवसायातील एखादा करार जर आज तुम्ही फायनल केला तर त्याचे भविष्यात खूप फायदे होतील. आज धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने तुमचा आदर वाढेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील मुलांसोबत मजा करण्यात आजची संध्याकाळ घालवाल. सिंह रास. आज जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला पैसे उधार दिल्यास तो तुमची फसवणूक करू शकतो. त्यामुळे कोणताही पैशाचा व्यवहार करण्यापूर्वी तुम्हाला सावध राहावे लागेल. कन्या रास. आज एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. स्वतःच्या कामावर लक्ष द्या. इतरांच्या कामात डोकवायला जाणे तुमच्यासाठी तोट्याचे ठरेल. त्यामुळे काळजी घ्या. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहून 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सका.

केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ठेवून आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांसाठी देखील आजचा दिवस अतिशय चांगला असणार आहे. भागीदारीत एखादा व्यवसाय केला असेल तर आज तुम्हाला त्यात चांगला नफा मिळू शकतो. वृश्चिक रास. राजकारणाशी संबंधित लोकांना आज अशा काही संधी मिळतील ज्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढेल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात ते अपेक्षित नफा मिळाल्याने आनंद होईल. धनुरास. आज कोणताही वादविवाद झाला तर जास्त भावनिक होऊ नका, अन्यथा समोरची व्यक्ती तुमच्या भावनिकतेचा फायदा घेईल. मकर रास. आज विद्यार्थ्यांना पैशाची कमतरता जाणवू शकते. लहान व्यवसायिकांना अपेक्षित नफा मिळाल्याने आनंदी असतील. कुंभरास. आज जर तुम्ही असभ्य वागलात तर त्याचा कुटुंबाला त्रास होऊ शकतो. तुमच्या वडिलांसोबत आज तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्यातील काही प्लॅन्स बाबत चर्चा कराल. आणि शेवटची मेन रास. आज एखाद्या सोबत पैशांची देवाणघेवाण करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही काळ चांगले होईल, अन्यथा तुमचे पैसे अडकण्याची शक्यता आहे. चला, बारा राशींचं भविष्य पण ऐकलेलं आहे आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 एफ एम KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुधोनी 90.4 एफ एम KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेमध्ये आपण बॅच फ्लॉवर रेमेडीज पुष्पौषधींविषयी माहिती घेत आहोत. आज आपण सेंचुरी या क्रमांक 4 औषधाविषयी माहिती घेणार आहोत. या औषधाचा कीवर्ड आहे झाकोळलेले आत्मतेज. आपल्या सभोवती अनेक प्रकारची माणसं आढळतात. यापूर्वी आपण क्रमांक 3 म्हणजे बीच टाईपच्या व्यक्तीचा स्वभाव धर्म पाहिला. बीच टाईपच्या व्यक्ती इतर लोकांवर वर्चस्व गाजवणाऱ्या असतात, तर याच्या विरुद्ध स्वभावाच्या व्यक्तींना सेंचुरी या औषधाची गरज असते. अशा प्रकारची वर्चस्व गाजवणारी व्यक्ती घरात असेल तर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती, विशेषतः लहान मुलं, आपलं व्यक्तिमत्व हरवून बसतात. स्वतःच असं काही मतच प्रदर्शित करू शकत नाहीत. भीक नको पण कुत्रा आवर या न्यायानं राग आरडाओरडा सहन करण्यापेक्षा तो किंवा ती म्हणेल ते करणं बरं असं वाटू लागतं. तसं करणं भागही पडतं आणि मग हळूहळू, विशेषतः लहानपणापासून अशी वागणूक मिळाली असल्यास दुसरा म्हणेल तसंच करणं हा त्या व्यक्तीचा स्वभाव धर्म बनतो. एकदाच तसा स्वभाव झाला की मग सर्वच व्यक्तींच्या बाबत, घरात, बाहेर, मित्रमंडळीत काही व्यक्ती कुणी काही म्हणेल त्याला मान दुखवते. स्वतःचे मतप्रदर्शन करणंच जणू विसरून जाते. सेंचुरी टाईपचे लोक वादविवाद करणार नाहीत. इतकंच नव्हे तर कधी कधी स्वतःच बरोबर असलेलं म्हणणंही इतरांना पटवून देऊ शकणार नाहीत. स्वतंत्र अशी कृतीही करणार नाहीत. कुणी म्हणेल त्याच्या विरुद्ध तर कधीच बोलणार नाहीत. खरं म्हणजे अशा व्यक्ती हुशार, क्रियाशील असतात, पण इतरांच्या इच्छा, मते यांना बळी पडून स्वतःच तेज, शक्ती घालवून बसतात. त्यांची बहुतांश शक्ती ही कुणाच्या तरी आज्ञा पाळण्यात व्यर्थ खर्च होत असते. स्वतःच ध्येय, स्वतःची इच्छा पुरी करण्यासाठी वेळ

0: म्हणतात म्हणून केवळ एखाद्या कोर्सला जाईल, मग त्याची आवड असो वा नसो, स्वतःचं ध्येय इच्छा बाजूला सारील. आजारी आई वडील यांची सेवा, भावंडांची जबाबदारी इत्यादी कारणांसाठी म्हणून कधी कधी आवश्यक नसतानाही त्यातच गुरफटून जाऊन लग्नाशिवाय राहतील. त्यांचा परोपकार आंतरिक इच्छेनं नसतो तर ते जणू इतरांच्या इच्छांचे गुलाम असतात आणि या लादून घेतलेल्या ओझ्यापायी ते थकून गळून गेलेले असतात. जणू त्यांच्यातील रसच कुणीतरी शोषून घेतलेला असतो, आम्र वृक्षावर वाढणाऱ्या बाणगुळासारखा. या बाणगुळामुळे त्या वृक्षाला आत्मतेजाची फळच धरत नाहीत. अशा व्यक्तींना सेंचुरी दिलं तर त्यांचं व्यक्तिमत्व पुन्हा विकसित होईल. इतरांसाठी ते करतील पण स्वेच्छेनं, त्यांच्या प्रभावामुळे नव्हे तर स्वतःला पटत, योग्य वाटत, करावंच वाटत म्हणून करतील. स्वतःची मतं तडफदारपणे मांडू शकतील. इतरांच्या अयोग्य मतांचा प्रभाव त्यांच्यावर पडणार नाही. स्वतःचं ध्येय पूर्ण करून आत्मबाबतही आपलं काही कर्तव्य असतं याची जाणीव त्यांना राहील. इतरांच्यात मिसळले, त्यांच्या मतांना योग्य तो मान दिला तरी स्वत्व, स्वातंत्र्य, स्वतःची मतं, व्यक्तिमत्व जपतील. प्रत्येक गोष्टीत आपल्या व्यक्तिमत्वाचा वैशिष्ट्यांचा ठसा उमटवतील. यामुळे सदा उत्साही राहतील. खूप दिवसांच्या आजारपणानंतर येणारा अशक्तपणा, इतक्या दिवसांच्या परावलंबित्वामुळं येणारा अनुत्साह, नैराश्य यासाठीही सेंचुरी हे उत्तम औषध आहे. अशा प्रकारच्या स्वभाव धर्मामुळं सतत दडपणाखाली राहून निर्माण होणारे मनोजन्य शारीरिक आजारही या औषधानं बरे होतील. याच प्रकारची काही व्यवहारातील उदाहरणं आपण लक्षात घेऊ. हे पहा एक पत्र. सौ मीना लिहिते, माझ्या सासूबाई अत्यंत कडक डॉमिनेटिंग स्वभावाच्या आहेत. मला खरं म्हणजे माझं मत सूचना त्यांच्या समोर सांगण्याची भीती वाटते. मला एखाद्या ठिकाणी जावं असं खूप वाटत असतं. लग्नाआधीचे छंद जोपासावे असंही वाटतं. एखाद्या दिवशी अमुक पदार्थ करून पाहावा असं वाटतं पण मी ते सांगू शकत नाही. दिवसभर त्या म्हणतील ते करत राहते. स्वतःसाठी असा वेळ देऊ शकत नाही. दिवसभर काम करत राहून थकून जाते, मन आंबून जातं, खूप निराश वाटतं. परवा सहज माझी एक बालमैत्रीण घरी आली व काही खरेदीसाठी आपल्या बरोबर चल म्हणाली. मलाच तिच्याशी गप्पा मारावायच्या होत्या पण सासूबाई जाऊ नको म्हणाल्यावर मी गप्प बसले. पण इतक्यात माझे पती ऑफिस मधून आल्यावर त्यांनी मला मुद्दाम तिच्या बरोबर पाठवलं. मला खूप आनंद झाला. तिच्या बरोबर काही वेळ घालवून घरी आल्यावर इतकं छान वाटलं, माझा थकवा कुठल्या कुठे पळाला. जवळजवळ रोजच दुखणार डोकं त्या दिवशी दुखलं नाही. पण हे असं एखाद्या वेळीच घडतं. मला वाटतं ते मी कधीच सांगू शकत नाही. सध्या मला लो ब्लड प्रेशरचा त्रास होतोय, भोवळ येते, भूक लागत नाही, अन्न पचत नाही, छातीत जळजळतं इत्यादी. पहा, ही आहे सेंचुरी टाईपची व्यक्ती. सेंचुरी सतत 3-4 महिने घेतल्यावर या तक्रारी तर कमी झाल्याच, पण सुनबाईनी पुन्हा गाण्याचा क्लास जॉईन केला. जीवनातील हरविलेला आनंद त्यांना मिळालाच, पण सासूबाईनीही आपलं धोरण बदललं, त्यांना बदल भाग पडलं. आणखी एक उदाहरण घेऊ. जयश्री, प्रौढ कुमारिका, दोन्ही इच्छा ती वडिलांजवळ बोलून दाखवू शकेना. तिचं सतत तोंड यायचं. पोटदुखी तर जडली होतीच आणि औषधांनी तात्पुरतीच कमी झाली होती, पण सेंचुरी दिलं आणि या सगळ्या तक्रारी कमी झाल्या. वडिलांना आपली इच्छा सांगण्याचं मनोधैर्य, मानसिक बळही आलं. आपली इच्छा योग्य आहे, फक्त वडिलांची जबाबदारी आपण लग्नानंतरही निभावू असा तिनं योग्य निर्णय घेतला. हा स्वतंत्र निर्णय निर्भीडपणे आपल्या भावी पतीलाही सांगितला. नंतर आली ती लग्नानंतर छोट्या बाळाला घेऊनच. पोटदुखीच्या विकारानं पुन्हा डोकं वर काढलंच नाही, कारण मुळावरच घाव बसला होता.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KLV 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीस डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377, एक्सटेन्शन 1530.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण संधिवात म्हणजेच अर्थरायटिस बद्दल ऐकणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रवीण जैन, जे KLE's डॉक्टर प्रभाकर कोरिओ हॉस्पिटलमध्ये रुमोटोलॉजिस्ट आहेत, आणि त्यासोबत डॉक्टर उत्कर्ष पाटील, ज्या डॉक्टर BM पाटील हॉस्पिटलमध्ये रुमोटोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. सर आणि मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू.
2: थँक्यू.
0: आज आपण रुमेटोलॉजी बद्दल जाणणार आहोत, म्हणजे संधिवात किंवा अर्थरायटिस जो म्हणतो आपण त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर रुमेटोलॉजी म्हणजे नेमकं काय?
1: आपण हे ऐकलंय की कार्डिओलॉजी, पल्मोलॉजी, न्यूरोलॉजी म्हणजे जे ऑर्गन आहे त्याच्या स्टडीला आपण ते लॉजी लावतो. हार्टच्या स्टडीला कार्डिओलॉजी,
0: अच्छा,
1: ब्रेनच्या स्टडीला न्यूरोलॉजी. तसंच रुमेटोलॉजी म्हणजे जॉईंट, मसल्स प्लस ऑटो इम्युनिटी रिलेटेड असते त्याला रुमेटोलॉजी म्हणतात. आता रुमेटोलॉजीमध्ये हे आता डिग्री अशी आहे की क्लिनिकल इम्युनॉलॉजी अँड रुमेटोलॉजी. तर हे सगळं प्रॉब्लेम ऑटो इम्युनिटीमुळे आहे. ऑटो इम्युनिटी म्हणजे माझीच इम्युनिटी माझ्या अगेन्स्टच काम करणार,
0: अच्छा,
1: माझीच WBC माझ्याच किडलीना हार्म करणार.
0: अच्छा.
1: तर ही स्टडी याच्यामुळे जे जे प्रॉब्लेम होतोय त्याला आम्ही रुमेटोलॉजी म्हणतात.
0: बरं. मग रुमेटोलॉजी आणि हे जे संधिवात किंवा अर्थरायटिस आपण म्हणतो ते दोन्ही एकच आहे?
1: रुमेटोलॉजी एक फील्ड आहे, त्यामध्ये संधिवात एक पार्ट आहे फक्त.
0: बर.
1: त्याच्या अतिरिक्त अजून खूप आजार आहे, जसं आम्ही म्हणतो SLE, त्यामध्ये कसं दुसरे ऑर्गन्स पण इन्वॉल्व्ह होतात.
0: बर.
1: लिव्हर, किडनी वगैरे. अर्थरायटिस जे आपण म्हणतो ते फक्त जॉईंटमध्ये.
0: अच्छा.
1: जेव्हा दुसरे ऑर्गन इन्वॉल्व्ह होतात ते दुसरा आजार होऊ शकतो. कधी कधी फक्त आईज अफेक्ट होऊ शकतात, कधी फक्त लंग्स अफेक्ट होतात, कधी कधी पूर्ण बॉडी अफेक्ट होतो, कधी कधी पेशंट फक्त माउथ अल्सर नाही येतात. याप्रमाणे वेगवेगळं आहे. कधी कधी युरिक ऍसिड वाढतो तर त्याला आम्ही गाउट म्हणतो. तसं आहे.
0: अच्छा. मग हे संधिवात होण्याची कारणं नेमकी काय आहेत?
1: याचे खूप कारणं आहेत. एक्झॅक्ट एकच रिझन आहे असं नाही. पहिला जेनेटिक्स.
0: बर.
1: जेनेटिक्स म्हणजे ज्या फॉर एक्झाम्पल माझ्या पेरेंट्सला असेल तर मला पण होऊ शकते, होणार 100% होणार असं नाही.
0: अच्छा.
1: फॉर एक्झाम्पल त्यामध्ये पण पर्सेंटेज असतात. फॉर एक्झाम्पल मला 2% असणार, 4% असणार, आणि जर आलं तरी पण सिव्हिअर होणार तसं काही नाही. कधी कधी तर तो जीन सायलेंटच असतो.
0: बर.
1: पेशंटला माहीतच नसते, मग जेव्हा टेस्ट करतो तेव्हा माहीत पडते की माझा हे जीन पॉझिटिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल HLA-B27 म्हणून एक जीन आहे, एक टाईपच्या अर्थरायटिसमध्ये ते पॉझिटिव्ह आहे. ते एक रिझन झालं जेनेटिक. दुसरं रिझन आहे की जेव्हा आता खूप पॉल्युशन आहे, खूप टाईपचे इन्फेक्शन असतात आणि खूप औषध असतात, जेव्हा हे सगळं मिक्स होतात तेव्हा तो आजार होतो. फक्त एकच घटकाने तो होत नाही. आता फॉर एक्झाम्पल कोरोना आला होता, कोरोना इन्फेक्शन नंतर आता मी बघितलंय या अर्थरायटिस सारखे खूप आजार वाढले.
0: बर.
1: कारण कोरोनानी जीन्सला अफेक्ट केलंय आणि मग ते डिझीज ऍक्टिव्ह झालं.
0: अच्छा. मग संधिवाताचे प्रकार किती आहेत मॅडम?
2: आता डॉक्टर प्रवीण जैनी जसं सांगितलं, हे ऑटो इम्युन डिसीज आहे. ऑटो इम्युन डिसीज म्हणजे मी जरा त्याच्यात जरा डिटेलमध्ये सांगते. आपल्या शरीराला एक रोग प्रतिकार शक्ती म्हणून असते, त्याला आपण इम्युन सिस्टम म्हणून म्हणतो. हे आपल्या शरीराचं एक रक्षा कवच सारखं असतं. बाहेरचं काहीतरी इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, कुठलं पण हानिकारक इन्फेक्शन असलं तर आपल्या बॉडी त्याला विरोध करायचा पाहिजे. यात काय होतंय, ते आपली बॉडीची इम्युन सिस्टम मिसगाईड होऊन जाते आणि काही नसताना सुद्धा ऍक्टिव्ह होऊन जात. बाहेरचं इन्फेक्शन आणि आपल्या बॉडीचे निरोगी ऑर्गन्स काय आहेत त्याच्यात फरक त्याला जाणून येत नाही आणि त्यांनी चुकून आपल्या बॉडीवरच ते अटॅक करतोय. आणि अटॅक करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे ऑटो अँटीबॉडीज म्हणून म्हणतात ते तयार होतात आणि त्याच्याने वेगवेगळे ऑर्गन्स अफेक्ट होतात. ऑटो इम्युन डिसीजेस फार टाईपचे असतात. ह्याच्यात जॉईंट्सला अफेक्ट होऊन रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणून आहे आणि सोरियाटिक आर्थरायटिस म्हणून आहे. ऍक्झियल स्पाईन म्हणजे बॅक, नेक हे अफेक्ट होतो, डोळ्यांना अफेक्ट होऊ शकतो, त्याला अँक्लोजिंग स्पॉन्डलायटिस म्हणून म्हणतो. कनेक्टिव्ह टिश्यू डिसीजेस म्हणतात, त्याच्यात वेगवेगळे टाईपचे असतात, जसं की सिस्टमिक लुपस एरिथेमॅटोसस, शोग्रेन सिंड्रोम, स्क्लेरोडर्मा, ज्याच्यात स्किन आणि स्किन अफेक्ट होऊ शकते, जॉईंट्स अफेक्ट होऊ शकते, लंग्स अफेक्ट होऊ शकते. जे कुठल्या ऑर्गन्सला अफेक्ट झाले त्यावरचे वेगवेगळे टाईपचे डिसीजेस असतात.
0: मग हे एकदा आता आपल्याला झालं तर मग लाईफ लॉंग आपल्याला मेडिसिन सोबत राहावं लागतं का?
2: ते आपण ते आम्ही डिसीजेस कुठल्या स्टेजमध्ये ओळखलं आहे त्याच्यावर असतोय. आणि सगळ्यांना आता रुमेटॉइड आर्थरायटिस फॉर एक्झाम्पल कोणाला झालं तर कोणाला माइल्ड असू शकतो, कोणाला सिव्हिअर असू शकतो. त्यात ऑटो अँटीबॉडीजचे आम्ही टायटर बघतो, इन्फ्लमेशन ESR आणि CRP आम्ही चेक करतो. कधी कधी हाय टायटर पॉझिटिव्ह असेल, जसं रुमेटॉइड फॅक्टर आणि अँटीसीसीपी आम्ही चेक करतो रुमेटॉइड आर्थरायटिससाठी. हे मी एक्झाम्पल म्हणून सांगते. ते अँटीबॉडीज जास्त असेल, जास्त टायटरमध्ये असलं आणि ते इन्फ्लमेशन सिव्हिअर असेल, ESR CRP जास्त असेल, तर कधी कधी ह्याला एरोझिव्ह आर्थरायटिस म्हणतात. ते लॉंग टर्म डिसीज, लॉंग टर्म आणि सिव्हिअर डिसीज असू शकतो आणि लॉंग टर्म मेडिसिन घ्यावं लागेल. कधी कधी फक्त माइल्ड असतो, तेव्हा आम्ही लवकरात लवकर त्याला ओळखलं आणि लवकरात लवकर त्याचं ट्रीटमेंट सुरू केलं तर ते क्युअर पण होऊ शकतो.
0: मग हे जे संधिवात आहे सर, आर्थरायटिस आहे, त्याची काय नेमकी लक्षणं असतात की जे आपण ओळखली पाहिजेत?
1: हे डिपेंड करते की तुमचं कुठलं ऑर्गन इन्वॉल्व्ह झालंय.
0: बर,
1: जर फक्त जॉईंट झालंय तर त्यांना काय जॉईंट पेन होणार. जनरली पेशंट्स काय म्हणतात, सकाळी उठल्यावर माझे बोट खूप दुखतात, मला ब्रश हँडल होत नाही, ब्रश करता येत नाही, मग मी आंघोळ करतोय, थोडं एक्सरसाइज करतोय, मग हळूहळू ते कमी होते. हे पॅटर्न म्हणजे आर्थरायटिस, सकाळी जास्त होणं, काम झाल्यानंतर हळूहळू कमी होणं.
0: बर,
1: असं आहे. तर हे झालं आर्थरायटिस म्हणजे प्रकार, म्हणजे जॉईंट. आता जॉईंटमध्ये पण खूप डिफरन्सेस आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं ते बोटांचं, तसेच प्रकार स्पाईनमध्ये होऊ शकते, बॅकमध्ये होऊ शकते. पेशंटला सकाळी उठत होत नाही, रात्री झोपताना होत नाही, तसं आहे, ते सिम्पटम आहे. कधी कधी एक आजार आहे त्याला म्हणतात जोगरेन सिंड्रोम. त्यामध्ये पेशंटला डोळ्यांचे इरिटेशन खूप होते, लाईट बघू शकत नाही, सलैवा होत नाही, त्याच्यामुळे जेवण करताना प्रॉब्लेम होतोय, सतत पाणी घ्यावं लागतंय, दात किडतात. जर त्यांना लंग्स अफेक्ट झालं तर त्यांना पेशंट ब्रीदिंग प्रॉब्लेम म्हणून येतात. हार्टमध्ये कधी पाणी भरतंय, चेस्ट पेन होतोय, पोटामध्ये प्रॉब्लेम होतोय. तिथं प्रॉब्लेम झाला तर एकतर जेवण जात नाही, गेलं तर लूज मोशन होतात, नाही तर लूज मोशन विथ ब्लड असू शकतात, किडनीचा प्रॉब्लेम होतोय. म्हणजे तुम्ही कुठलाही ऑर्गन इन्वॉल्व्ह होऊ शकतोय. कधी कधी पेशंट फक्त ओरल अल्सर्स म्हणून येतात, ते जे हे फील्डमध्ये कुठलाही ऑर्गन इन्वॉल्व्ह होतो, पण काय इन्वॉल्व्ह होतो त्याच्या हिशोबाने आम्ही डिझीजचं नाव देतो.
0: अच्छा.
1: आणि त्या हिशोबाने ट्रीटमेंट चालते.
0: ओके. मग मॅडम, जस्ट म्हणजे कॉमन आता आपण बघतो

0: ओके हा बोट सकाळी आखडलेली असतात आणि मग ती नंतर थोडीशी फ्री होतात. हा जो प्रकार आहे म्हणजे तो बऱ्याच लोकांमध्ये आपण पाहतो, किंवा मग जॉईंट पेन वगैरे पण खूप होतात. तर हे आपल्याला होतं कशामुळे, काय नेमकी अशी कारणं आहेत हे होण्यापाठीमाग?
1: याच्यासाठी एक नेमकं कारण असं नाही आहे, मल्टी फॅक्टोरियल डिसीज आहे. जेनेटिक्स, एन्व्हायरॉन्मेंटल फॅक्टर्स, स्मोकिंगनी जरा इन्क्रीज होऊ शकतंय आणि स्ट्रेसनी इन्क्रीज होऊ शकतंय. जेनेटिक्स म्हणजे आता डॉक्टर प्रवीणनी सांगितलं जसं, म्हणजे आई वडिलांना आहे तर मुलांना होतच असं नाही आहे. पण आता कसं आहे, 1% चान्स आहे, म्हणजे 100 एकांना रुमेटोलॉजिकल डिसीजेस होऊ शकतोय. पण आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला असलं तर तुम्हाला जरा व्हायची शक्यता जास्त. तर आता आपल्याला थोडंसं जरा स्टिफनेस वगैरे वाटलं तर आम्ही लवकरात लवकर ते तपास घेऊन घ्यायला पाहिजे. आता मॉर्निंग स्टिफनेस म्हणजे सकाळी बॉटल उघडायला होत नाही की काही तरी धरायला होत नाही, सकाळी लवकर उठायला होत नाही, सुस्त वाटते. हे स्टिफनेस काय आहे, युजली अर्धा तासापेक्षा जास्त असला तर आम्ही सिग्निफिकंट मॉर्निंग स्टिफनेस म्हणतो. 5-10 स्टिफनेस ते नॉर्मल असते, सगळ्यांना असते. आणि अर्धा तास, 1 तास झालं तरी हात कोल्डच होत नाही, काही धरायला येत नाही, हातात ताकद नसल्यासारखे वाटायचं, किंवा सकाळी उठल्यावर जरा सूज आल्यासारखे वाटलं तर ह्याला आम्ही अर्ली मॉर्निंग स्टिफनेस म्हणतो. अँकलोझिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये बॅक इन्वॉल्व्ह होते, तेव्हा रात्रीचा झोपलेलं असताना जरा परतून झोपायला त्रास होतो, त्यांना सकाळी पटकन उठायला होत नाही. स्पाईनचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, डिस्कचा प्रॉब्लेम असेल तर काय होतं, आम्ही जरा रेस्ट घेतला तर आरामात उठतो तर बरं वाटतंय रेस्ट घेतला. पण ह्या आजारांमध्ये हे इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस असल्यामुळे काय होतंय, आम्ही रेस्ट किती घेतो तेवढा ते आजार जास्त वाटतंय. रेस्ट करून उठला तर लवकर उठायला होत नाही, मग थोडं चाललं फिरलं कामात लागलं तर मग आम्ही विसरून जातो त्याच्याबद्दल. म्हणूनच ते फार वेळ मिस होऊन जाते, कारण सकाळी उठल्यावर जरा स्टिफनेस वाटतो, आम्ही सकाळच्या त्या गोंधळीत विसरून जातो काय आहे म्हणून, कामात लागतो आणि नंतर सगळं बरं होते. तर हो मग आता 1-2 असं जाते, नंतर वाटतं की काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, नंतर ते पेशंट्स येतात की असं 2-3 असं होत आहे म्हणून.
0: म्हणजे इथं कन्फ्युज करणाऱ्या गोष्टी खूप आहेत, म्हणजे जसं तुम्ही सांगताय की सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ स्टिफनेस असणं आणि नंतर तो रिलीज होणं किंवा नंतर फ्री वाटणं आपल्याला, मग ह्याच्यामध्ये जेव्हा झोपायचं आपण म्हणतो त्यावेळी जर बेडही आपला व्यवस्थित नसेल तर आपलं अंग दुखणं किंवा पाठ दुखणं वगैरे हे प्रॉब्लेम आपल्याला होतात जनरली, तर मग तो जो डिफरन्स आहे तो आपण कसा लक्षात घ्यावा की नेमकं ह्याच्यामुळे होत आहे की आपल्याला वेगळं काहीतरी आहे?
1: आम्ही हिस्ट्री पण विचारतो की काहीतरी याचा प्लेस चेंज झालाय की बेड काय चेंज झालं ते विचारतो. आणि अँकलोझिंग स्पॉन्डिलायटिस मध्ये कसं आहे, जास्त वेळ एका ठिकाणी बसला, चेअरवर बसलेला असता तरी एकदम उठायला होत नाही.
0: अच्छा.
1: हा तर ते ज्यांचे काय जास्त सिटिंग जॉब असते, डेस्क जॉब असते, त्यांना ते जास्त लवकर कळून येतं. म्हणून आम्ही ट्रीटमेंट बरोबर त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटी, एक्सरसाइज, फिजिओथेरपी पण ऍडवाइस करतो, कारण त्यांनी किती आपल्याला ऍक्टिव्ह ठेवतात तेवढं ते लवकर बरं होत आहे.
0: अच्छा.
2: जसं मॅडमने सांगितलंय, फॉर एक्झाम्पल कसं होतं, आता सॉफ्टवेअर इंजिनियर असणार तो काही दिवसभर कम्प्युटरमध्ये बसतो,
0: हो ना,
2: ठीक आहे, आणि संध्याकाळी त्याला पेन होत आहे, पण ते संधिवात नाही आहे. संधिवाचा आजार सकाळी जास्त होतोय.
0: ओके.
2: आणि जे सॉफ्टवेअरचा डेस्कचा प्रॉब्लेम आहे ते सकाळी कमी होतोय, कारण त्यांनी आराम घेतलेला असतो. हे डिफरन्स आहे, संधिवाचा आजार सकाळी जास्त होतोय. आणि जे बेडचा प्रॉब्लेम आहे, तर जर ते बेडचा प्रॉब्लेम असेल ना तर सकाळी उठल्यावर थोडस प्रॉब्लेम होईल, पण दुपारी संध्याकाळी त्याला प्रॉब्लेम नसणार.
0: अच्छा.
2: त्यावेळी तर तो फ्रेश असणार आहे.
0: ओके.
2: कारण त्यावेळेला बेडचं रिलेशन काही नाही
0: आहे. म्हणजे तसा एक फरक आपण समजून घ्यावा, कारण युजुअली आपलं अंग दुखणं वगैरे ते सगळं कॉमन आपल्याला वाटतं सकाळी उठल्यानंतर, कारण झोप म्हणजे एका बाजूला आपलं, आपण जर जास्त वेळ झोपलो तरी आपलं अंग दुखू शकतं, बेड व्यवस्थित नसेल तरी आपलं अंग दुखू शकतं. त्यामुळे हा
1: सुरुवातीत मॅडम फक्त स्टिफनेस असते, पण आम्ही असंच दुर्लक्ष केला तर 1-3 हातापायांमध्ये सूज दिसून येतोय, तेव्हा एकच हात सुजले आणि हात मुष्टी बांधायला येत नाही, हे सगळं सिम्पटम्स पण सुरू होऊ शकते. सुरुवातीला स्टिफनेस असू शकते, नंतर ते जसं डिसीज प्रोग्रेस होतो वेगवेगळे लक्षण पण दिसून येतात.
2: आणि त्यासोबत कसं आहे, स्टार्टिंगला सकाळी स्टिफनेस असते, जसं डॅमेज वाढतो तो स्टिफनेस वाढत चालतो, म्हणजे दुपारी पण त्याला प्रॉब्लेम होते, संध्याकाळी पण प्रॉब्लेम होते, म्हणजे ते पॅटर्न चेंज होतो. ते पॅटर्न चेंज झालं की म्हणजे समजायचा आजार वाढलाय.
0: ओके.
2: जसं मॅडमने सांगितलं, जर आपल्याला माहीत असेल की माझ्या वडिलांना जीन्स आहे, जीन्स प्रॉब्लेम आहे, तर मला लवकर समजणार की माझं बॅक पेन स्टार्ट झालंय की मग मी लवकर डॉक्टरना दाखवणार, ही अवेअरनेस होते जर आपल्याला माहीत पडते.
0: बरोबर. म्हणजे या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत की आपल्याला पूर्ण दिवस तसंच जाणवतंय की फक्त सकाळी उठल्यानंतर आहे आणि थोड्या वेळानंतर कमी होत आहे, याकडे आपलं लक्ष असावं. मग याच्यावरती ट्रीटमेंट काय आहे सर?
2: एक डिपेंड करते की कुठल्या स्टेजवर आहे, कुठला ऑर्गन इन्वॉल्व्ड आहे.
0: अच्छा.
2: फॉर एक्झाम्पल फक्त जॉईंट पेन आहे तर त्यांना आम्ही स्टार्टिंगला पेन किलर, स्टेरॉइड्स आणि मेडिसिन्स देतो. जर प्रॉपर घेतलं तर ते पण हळूहळू कमी होते, थोड्या लोकांना बंद पण होते.
0: अच्छा.
2: आता प्रॉब्लेम होतोय की आम्ही जेव्हा सांगतोय हे पेन किलर आहे आणि स्टेरॉइड आहे, ते पहिल्याच बंद करतात. ते बंद करतात म्हणून त्यांच्या रिकव्हरीचा प्रॉब्लेम होतोय. ते पेन किलर आणि स्टेरॉइड फक्त पेनसाठी नसते, त्यांच्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन असते, त्या जॉईंटमध्ये सूज असते. ते लवकर कमी नाही झालं तर त्यांचा फोल्डिंगचा प्रॉब्लेम होतोय.
0: ओके.
2: मग त्याच्यासाठी आम्ही हे दोघं देतो थोड्या दिवसासाठी कमी डोसमध्ये, त्याने त्यांचे जॉईंट्स इम्प्रूव्ह होईल, पेन कमी होईल, मुवमेंट चांगलं होईल. मेन जे औषध आहे जसं फॉलिट्रेक्स, मेथोट्रेक्सर असं म्हणतो ना, त्याला ऍड व्हायला एक महिना लागतो.
0: बरं.
2: म्हणजे एक महिना तुम्ही थांबू शकणार नाही. तोपर्यंत हे औषध पेन किलर आणि स्टेरॉइड हेल्प करणार. याला आम्ही म्हणतो ब्रिजिंग थेरपी. हे दोघी खूप चांगले आहेत, हेल्पफुल आहेत, पण प्रॉपर डोस प्रॉपर डायरेक्शन मध्ये घेतलं तर आहे. हे एवढं चांगलं आहे की कधी कधी आम्ही प्रेग्नन्सी मध्ये पण देतो.
0: अच्छा.
2: असं लहान मुलांना पण देतो.
0: म्हणजे सेफ आहे.
2: सेफ आहे जर प्रॉपर तरीक्याने घेतलं तर. आणि दुसरं, जर आतला ऑर्गन इन्वॉल्व्ह झालं असेल, सिव्हिअर स्टेजमध्ये झालं की किडनी प्रॉब्लेम झालंय, हार्ट प्रॉब्लेम झाले, तर आम्ही स्पेशल इंजेक्शन असतात त्याला बायोलॉजिकल्स म्हणतात, ते देतात. ते खूप पॉवरफुल असतात.
0: अच्छा.
2: आणि त्यांचा इफेक्ट लवकर पण येतोय, पॉवरफुल पण येतोय. कधी कधी आम्ही सायक्लोफॉस्फामाइड म्हणून इंजेक्शन देतो, ते कॅन्सरमध्ये यूज होत आहे.
0: अच्छा.
2: पेशंटला वाटतं की मला कॅन्सर आहे, पण कॅन्सरचा डोस खूप जास्त असतो. आम्ही थोडासा डोस देतो कारण ती आजची फायटिंग चालू आहे, ती लवकर कमी व्हावी.
0: ओके.
2: आणि मग कधी कधी ऑर्गन जास्त डॅमेज झालं तर मग ऑर्गन ट्रान्सप्लांट करतो.
0: बापरे. मग हा जो आजार आहे मॅडम, तो कोणत्या वयोगटात आपल्याला जास्त पाहायला मिळतो आणि प्रेग्नन्सी पिरियडमध्ये सुद्धा होऊ शकतो?
1: हो मॅडम, हा आजार काय आहे ना, युजली मिडल एज म्हणजे 20-50 इयर्स ऑफ एज ग्रुपमध्ये जास्त दिसतं. लहान मुलांना पण होतं. आपल्याकडे पिडियाट्रिक रुमॅटोलॉजिस्ट म्हणून पण ब्रांच आहे, म्हणजे रुमॅटोलॉजिकल डिसीजेस फक्त लहान मुलांना व्हायचे. म्हणजे लहान मुलांना झालं तर ते संधिवात नाही असं नसते, आणि संधिवात फक्त वय झाल्यानं लोकांना होते असं नसते. वय झाल्यानं लोकांना होते ते डिजनरेटिव्ह आर्थरायटिस, ऑस्टिओ आर्थरायटिस हे सगळं असतं, पण हे इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस युजली मिडल एजमध्ये होते, जसं की 20-50 इयर्स रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. आणि फिमेल्समध्ये जास्त होते, 2-3 टाइम्स जास्त कॉमन असते कम्पेअर टू मेल्स. दॅट इज बिकॉज ऑफ द हॉर्मोन्स. आणि प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नन्सीचा पण हा एक मिथ आहे, म्हणजे प्रेग्नेंट होऊ शकत नाही या फिमेल्समध्ये असं काही नसतंय. पण एक आपल्याला गोष्ट काय, आपल्या रुमॅटोलॉजिस्टकडे काय सांगायचं, आपण प्रेग्नन्सी प्लॅन करत असेल तर अगोदरच सांगायला पाहिजे. मीन्स इट हॅज टू बी अ प्लॅन्ड प्रेग्नन्सी, कारण आपल्या काय डिसीज आहे ते बिफोर वी गेट प्रेग्नेंट दॅट हॅज टू बी इन कंट्रोल फॉर एटलीस्ट 6 मंथ्स. 3-6 महिने कंट्रोलमध्ये असला पाहिजे डिसीज, मग प्रेग्नन्सी प्लॅन करायला हरकत नाही.
0: अच्छा.
1: कारण काही डिसीजेस काय आहेत ते फ्लेअरअप होतात प्रेग्नन्सीमध्ये, जसं की सिस्टमिक लुपस एरिथेमॅटोसिस SLE काय आहे ना, जर आपला डिसीज कंट्रोलमध्ये नसला तर प्रेग्नन्सीमध्ये फ्लेअरअप होऊ शकते. ते फक्त बाळांवर नाही, ते आईला पण धोकादायक होऊ शकतं. त्यासाठी
2: जसं मॅडमनी म्हणते, कोणाला पण होऊ शकते. एक आजार आहे त्याला म्हणतात आम्ही न्यूओनेटल लुपस, म्हणजे पेशंट पोटामध्येच त्याला प्रॉब्लेम होतो. त्यामध्ये काय असतं, पेशंटचा हार्टला प्रॉब्लेम होऊ शकतं, हार्ट ब्लॉक होऊ शकतात, त्यांचे रिदम चेंज होऊ शकतात. म्हणजे तेव्हापासून पूर्ण ओल्ड लोकांपर्यंत हे आजार असू शकतोय, पण वेगवेगळे प्रकारचे असतात.
0: बरोबर. मग जसं तुम्ही म्हणलात, म्हणजे प्रेग्नन्सी करण्याआधी किंवा आपण तो प्लॅन करण्याआधी आपण चेक करावं, किंवा जर आपल्याला अर्थरायटिस असेल तर तो 3 महिन्यापर्यंत आपला कंट्रोलमध्ये असावा आणि नंतरच आपण प्लॅनिंग करावं महिलाने, तर मग तो बेबी सेफ राहू शकतो का याच्यापासून?
1: हो मॅडम. आता ऑलरेडी ते रुमॅटोलॉजिकल डिसीजेस कुठला पण असेल तर आम्ही मी सांगितलं तसं, ॲटलीस्ट 3 मंथ्स बिफोर ते डिसीज आपल्याला कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. आणि काही मेडिकेशन्स आहेत जसं की मेथोट्रेक्सेट, लेफ्लोनमाइड, हे सगळं मेडिसिन्स आम्ही रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये बघून देतो विथ कॉशन. मेथोट्रेक्सेट काय आहे, ॲटलीस्ट 2-3 महिना अगोदरच आम्ही बंद करतो प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या अगोदर. लेफ्लोनमाइड आम्ही रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपच्या महिलांना देतच नाही, कारण ते पूर्ण बॉडीमध्ये मधनं वॉशआउट व्हायला 4 ते 5 वर्ष लागतात. कधी असं प्रेग्नन्सी प्लॅन असला तरी आम्ही वॉशआउट थेरपी म्हणून देऊन ते ब्लडमधनं काढून टाकतो. काही मेडिसिन्स आहेत जसं की हायड्रोक्सिक्लोरोक्विन, अझाथायोप्रिन आणि लो डोस स्टिरॉइड्स, हे सगळं प्रेग्नन्सीमध्ये सेफ असतात. तर आम्ही प्रेग्नन्सीमध्ये युजली लोअर डोस मेंटेनन्स डोस म्हणून आम्ही कंटिन्यू ठेवतो, कारण प्रेग्नन्सीमध्ये ते फ्लेअरअप व्हायला नको म्हणून.

0: मोस्ट ऑफ द टाइम्स रुमेटॉइड आर्थरायटिसचे पेशंट काय आहेत, ते प्रेग्नन्सीमध्ये ते डिसीज त्यांचं कमी होते म्हणजे रेमिशनमध्ये जाते.
1: अच्छा.
0: 60-70% मध्ये.
1: ओके.
0: पण लुपस काय युजली फ्लेअरअप होतो ड्युरिंग प्रेग्नन्सी, आणि रुमेटॉइड आर्थरायटिस आपल्या प्रेग्नन्सीमध्ये रेमिशनमध्ये गेल्या तरी आफ्टर डिलिव्हरी फ्लेअरअप होऊ शकतो, म्हणून ते मॉनिटर करत राहावं लागते. आम्ही प्रेग्नन्सीमध्ये जे काय मेडिसिन्स देतो ते आईना पण आणि बाळांवर पण दुष्परिणाम होऊ नये तसं बघून देतो.
1: सेफ असतात.
0: सेफ असतात.
1: अच्छा. मग हे जे बदलतं वातावरण आहे, बदलतं हवामान आहे, त्याचा या संधिवातावर काय परिणाम होतो का?
2: हे तर कसं होतं आहे, जेव्हा रेनी सीझन असतात नाहीतर कोल्ड क्लायमेट असते तर लोकांना जॉईंट पेन वाढतो.
1: अच्छा.
2: पण ते टेम्परेरी असते, त्यामध्ये घाबरण्यासारखं नाही की माझा आजार परत खूप वाढलाय तसं नाही. त्यांना म्हणजे आश्वासन पाहिजे आणि थोड्या दिवसासाठी पेन किलर वगैरे काही दिलं तर रिकव्हरी होते. आणि दुसरं वातावरणचे जे म्हटलं ना आपण, ते वातावरण काय करू शकतं, ते जीन्सला ऍक्टिवेट करणार, जीन्स ऍक्टिवेट झालं की आजार होणार.
1: अच्छा.
2: ते तसं पण आजार वाढू शकतो असा प्रॉब्लेम होता. आणि हे पण सांगू शकतो की जे लोकांचा ओरल केअर बरोबर नाही, डेंटल केअरीज आहे म्हणजे दातांचे किडे झालेला आहे, त्यामध्ये पण आर्थरायटिस वाढतो. म्हणजे प्रॉब्लेम जॉईंटमध्ये आहे पण रिझन दुसऱ्या जागी असू शकते.
1: मग याच्यामध्ये सर आपल्या खाण्यापिण्याच्या काही सवयी असतील तर त्याही बदलाव्या लागतात का आपल्याला?
2: एक तर जे जनरल सवय आहे ते कमी करावं लागते. कसं आपल्याला पोटाला सेफ सपोर्टिव्ह ठेवलं पाहिजे. पोटामध्ये कुठल्याही टाईपचं इन्फेक्शन काही तर प्रॉब्लेम झाला तर कसं असतं, त्यामध्ये थोडे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते आपल्याला हेल्पफुल असतात. जर आपल्याला कुठे औषध घेतलं काय केलं तर ते बॅलन्स, जे हेल्पफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचा बॅलन्स जातो. जर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचा लेवल वाढला तो मग जॉईंटला अफेक्ट करतो.
1: अच्छा.
2: म्हणजे हे जेवणचं एक प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरं थोडे लोक ससेप्टेबल असतात, म्हणजे मी आज निंबू घेतला माझ्या जॉईंट पेन वाढले.
1: अच्छा.
2: दुसऱ्याला काही वांगी घेतले तर वाढले.
1: ओके ओके.
2: असं प्रत्येक लोकांना कुठल्या कुठल्याच्या असतात,
1: म्हणजे बदलू शकतो.
2: आता आपले जे फ्रेंड्स वगैरे म्हणतात तू हे घेऊ नको ते घेऊ नको, मग दुसरा फ्रेंड येणार हे घेऊ नको, मग कसं असणार, अर्ध पोषण तर गेलंय.
1: होय ना.
2: आता आजार तर आहे आणि ते पोषण कमी झालं तर त्याचा अजून प्रॉब्लेम.
1: हो ना.
2: म्हणून ते प्रॉपर ऐकायचं पण कन्फर्म करून स्टेप्स घ्यायचे.
1: अच्छा. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही करू नये. मग हा आजार पूर्ण बरा होणार आहे का?
2: ते डिपेंड करते कुठला आजार आहे, कुठल्या वयात आलाय, कुठल्या स्टेज मध्ये आहे आणि पुरुषला आलाय की स्त्रीला आलाय.
1: अच्छा.
2: त्या हिशोबाने डिपेंड करतो. आणि आता असं केसेस आहे ज्यामध्ये आर्थरायटिस जे लवकर आलेत, प्रॉपर ट्रीटमेंट घेतले तर ते त्यांचे टॅबलेट्स कमी होतात आणि हळूहळू बंद पण होतात. असं आहे केसेस. थोड्या लोकांसाठी कसं आहे, टॅबलेट्स कमी होता आणि फक्त एकच टॅबलेट राहतो.
1: बर.
2: थोड्या लोकांचा पूर्णपणे कंट्रोल होत नाही पण लाईफ स्टेबल असते.
1: अच्छा.
2: त्या स्टेजवर आम्ही 100% क्युअर करू शकत नाही पण चांगलं कंट्रोल करू शकतो. असं डिपेंड करते.
1: मग मॅडम हा आजार आपल्याला होऊच नाही म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो, प्रिकॉशन?
0: होच नाही असं सांगायला येत नाही पण लवकरात लवकर त्याचा पत्ता घेऊन लवकरात लवकर डायग्नोज करून त्याला लवकरात लवकर कंट्रोल करू शकतो. आणि घरात कोणाला आहे तर आम्ही जास्त कॉशियस राहावा. आई वडिलांना आहे तर आम्ही बघितलं असतो की आई वडिलांना काय त्रास होतोय, मग आपल्याला पण असलं काहीतरी लक्षण दिसून आले तर लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्यायचा.
2: आणि थोडीशी लहान गोष्टी जसं मी सांगितलं ना, ओरल कॅव्हिटी, ओरल केअर चांगला ठेवला पाहिजे. म्हणजे जे शांत आहे त्याला ऍक्टिवेट करायला नको. आता एसएलई म्हणजे आजार आहे, त्यामध्ये आपण सनलाईट मध्ये गेला तर स्किनचा प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे पण आजार वाढतो.
1: अच्छा.
2: आपण तसं औषध घ्यायची नाही ज्याच्यामुळे ते जीन्स ऍक्टिवेट होणार.
0: आणि वेल प्रॉपर बॅलन्स डाएट घ्यायचं, एक्सरसाइज करायचं, स्ट्रेस कमी करायचा, झोप बरोबर ठेवायची, जंक फूड घ्यायचं नाही, हे सगळे जनरल मेजर्स काय ते फॉलो करायला पाहिजे.
1: मग ह्या आजाराला घेऊन आपल्या लोकांमध्ये काय अशा गैरसमजुती आहेत ज्या आपण सांगून देऊ? तर जसं वयाचा विचार आपण करत होतो ह्या आजारामध्ये, तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की फक्त वय झाल्यानंतर, जास्त वय झाल्यानंतर किंवा वृद्ध जी लोक असतात त्यांना हा आजार जास्त होतो, तर असं काय आहे का?
2: नाही, तसं काही नाही. ही गैरसमज आहे की वृद्ध लोकांना होतोय म्हणून त्याच्यामुळे पण डायग्नोसिसमध्ये लेट होतोय. थोडे प्रकारचे आजार आहे जे फक्त रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणतात, जेव्हा म्हणजे लेडीज फर्टाईल असतात त्यामध्ये होतंय. थोडे आजार आहे लहान मुलांना होत आहे. हे आजार कुठल्याही वयामध्ये होऊ शकतो.
1: जॉईंट पेन म्हणजे फक्त झीज होणं आपल्या गुडघ्यांची किंवा सांध्यांची असं असतं का?

0: आणखीन काय होतं?
1: चीज होणं हे वय झाल्यानंतर होतं, युजली 40-50 इयर्सच्या नंतर सोकाश आपले बॉडी जॉईंट्स काय ना चीज व्हायला लागतात. वेट बेरिंग जॉईंट्स म्हणतात, जसं की नी पे गुडघे आणि हिप जॉईंट्स, ह्याला चीज म्हणतात. ह्याला डिजनरेटिव्ह अर्थ्रायटिस, ज्याच्यात इन्फ्लमेशन असतंय. इन्फ्लमेटरी अर्थ्रायटिस म्हणजे आतमध्ये जॉईंटमध्ये सूज येणं की स्वेलिंग होणं, रेडनेस होणं, आणि आतमधले बोन्स काय ना ह्याला इरोजन्स होतात. त्याच्यामुळे लॉंग टर्म डिफॉर्मिटीज, म्हणजे ते जॉईंट्सचं शेप बिघडतंय, त्याला डिफॉर्मिटीज म्हणतात. हे सगळं इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस मध्ये दिसून येत आहे.
0: ओके, मग यामध्ये सर एक्सरसाइज केल्यानं आर्थरायटिस वाढतो असं एक समज आहे, तर तो किती सत्य आहे?
2: एक्सरसाइज मोस्ट ऑफ द टाइम्स आर हेल्पफुल. एक्सरसाइज असं त्याचं पण प्रमाण असतं कधी आणि किती करायचं. जेव्हा पेशंटला खूप जॉईंट पेन असेल तर तेव्हा थोडंसं रेस्ट घ्यायचं, मग जसं जसं पेन कमी होईल मग ते एक्सरसाइज स्टार्ट करायचं. जसं फॉर एक्झाम्पल थोडं आता थोडं वॉकिंग स्टार्ट केलं आहे, मग हळूहळू सायकलिंग स्टार्ट केलं आहे, स्विमिंग स्टार्ट केलं आहे, एरोबिक एक्सरसाइज केलं आहे, तर यानं हे आर्थरायटिसचं पेन कमी होतं. आर्थरायटिसचं पेन जेव्हा वाढतोय, जॉईंट पेन म्हणजे एक्सरसाइज केल्यानंतर जेव्हा जॉईंट पेन वाढतोय, ते समजायचं की ते व्यायामामुळे आहे. जसं आपण बाहेर लोकांना बघतो ते छडी घेऊन वॉकिंग करतात, ते आहे ऑस्टिओआर्थरायटिस. त्यांना एक्सरसाइज केल्याने कधी कधी जास्त वाढू शकतो.
0: अच्छा अच्छा.
2: जास्त
0: मग आर्थरायटिस झाल्यानंतर फक्त आरामच करावा असं काय का?
1: नाही मॅडम, आता कुठल्या जॉईंटला अफेक्ट झालंय त्याच्यावर. आता जर गुडघ्यांना अफेक्ट झालंय आणि गुडघे सुजलेले आहेत, तेव्हा आम्ही पेशंटला वॉकिंग करा म्हणत नाही, कारण तेव्हा ते इन्फ्लमेशन कमी व्हायला पाहिजे, सूज कमी व्हायला पाहिजे. तेव्हा आम्ही फक्त रेंज ऑफ मोशन एक्सरसाइजेस म्हणून म्हणतो, म्हणजे फ्लेक्सिबिलिटी मेंटेन करायसाठी. पण त्यात गुडघ्यांना त्रास असताना जम्पिंग, स्किपिंग, रनिंग वगैरे आम्ही अवॉइड करायला सांगतो. अँकलोजिंग स्पॉन्डायटिस, स्पाइन अफेक्ट झालेला आहे, तेव्हा आम्ही त्यांना स्विमिंग करायला सांगतो, कारण त्याच्या जॉईंट्सवर ताण पडत नाही. मग ते कुठला रोग आहे, कुठला जॉईंट अफेक्ट झालाय, त्याच्यावरचं आम्ही एक्सरसाइज वेगवेगळे असतात तसं आम्ही सांगतो. पण त्यांनी किती हालचाल करतात, किती मुवमेंट ठेवतात, तेवढं चांगलं असतं.
0: म्हणजे ह्या सगळ्या जे मिथ्स आहेत तेही आपण क्लिअर करून दिले, कारण बऱ्याच लोकांना बऱ्याच शंका असतात आणि ते घेऊन ते स्वतःच काहीतरी गुगल वगैरे करत असतात आणि मग औषध उपचार घेतात, त्याच्यामुळे त्यांचा आजार वाढूही शकतो. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच जावं, त्यांनी त्यांचा सल्ला घेऊनच आपण पुढे जावं असं आपण सांगू. आणि तुम्ही या विषयावरती बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच.
2: थँक्यू.
1: थँक्यू.
0: आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. रिमेटोलॉजी बद्दल आपण ऐकलं, ज्यामध्ये संधिवात आणि आर्थरायटिस बद्दल ऐकत होतो. आपल्यासोबत होते डॉक्टर प्रवीण जैन, जे केली इज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये रिमेटोलॉजिस्ट आहेत, आणि डॉक्टर उत्कर्ष पाटील, ज्या डॉक्टर BM पाटील हॉस्पिटलमध्ये रिमेटोलॉजिस्ट आहेत. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण गेल्या भागामध्ये जो अर्धवट भाग राहिला होता तो पूर्ण करतोय आणि ज्यामध्ये आपण हायड्रोफोनिक शेतीबद्दल ऐकत होतो. हायड्रोफोनिक शेती म्हणजेच बिना मातीची शेती कसं करणं याबद्दल ऐकत होतो आणि याविषयीची माहिती आपल्याला देत होते सागर वाघमारे. तेव्हा जास्त वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. 10 वर्ष झालं तुम्ही ही शेती करताय, म्हणजे आता चांगला जम बसला असेल तुमचा आणि इतर ठिकाणीही तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी जाताय. मग आसपासच्या अशा आणि गावांमध्ये ही शेती केली जाते का सध्या?
1: बेळगावच्या आजूबाजूला म्हणलं तर सध्या काही 2 ते 3 लोक आहेत जे करतात, बट त्याच्यामध्ये आमची शेती थोडीशी मोठी आहे कारण की अजून आम्ही 10 वर्षापासून ही शेती करत आलोय. तेच बाजूच्या जर महाराष्ट्रात बघायला गेलं तर इचलकरंजी साईडला एक मोठा युनिट बसवण्यात आलेला आहे आणि ते सुद्धा लोक चांगलंच काम करत आहेत नक्कीच.
0: मग जसं पारंपरिक शेतीमध्ये आपण माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करतो शेतासाठी, तसं यामध्येही काही पाणी परीक्षण केलं जातं?
1: हो, पाणी परीक्षण इथे शेतीमध्ये पीक लावायच्या आधी आम्ही माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करतो. इथे डेली बेसिस वरती पाणी परीक्षण करावं लागतंय.
0: बर, डेली
1: डेली. आणि मेनली जे पाणी आहे ते आम्ही RO वॉटर यूज करतो कारण की जे असलेले क्षार त्यातले आहेत ते पूर्ण बाहेर काढून आम्हाला जेवढे क्षार आमच्या पिकाला पाहिजेत तेवढे क्षार आम्ही त्यांना देतो.
0: त्यामुळे पाणी प्रत्येक पिकानुसार तो तेही वेगळं येत असेल प्रमाण?
1: नक्कीच, प्रत्येक पिकानुसार त्याचं प्रमाण वेगळं असतं.
0: म्हणजे खूप बारीक सारीक गोष्टींचा विचार करायला हवा यामध्ये सुद्धा,
1: म्हणूनच याला प्रिसिजन फार्मिंग म्हणतात. कारण की हे ते गोष्टी एकदम बारीक म्हणजे PPM लेवलला जातात. PPM लेवल मध्ये आम्ही चेकिंग करतो सगळ्या गोष्टी, त्यामुळेच ही थोडीशी आधुनिक शेती आहे.
0: मग आता तुमची स्वतःची शेती म्हणजे बेळगाव सोडून आणखीन दुसरीकडे कुठं तुमचा प्लांट चालू आहे?
1: आमचा गोव्याला प्लांट चालू आहे.
0: बर.
1: आणि बेळगावमध्ये प्लांट चालू आहेत. बाकीचे पुणे साईड किंवा मुंबई साईडला जे डेव्हलप केलेले प्लांट्स आहेत ते आम्ही बनवून त्यांना दिलेले आहेत आणि तेच लोक त्याचं मेंटेनन्स वगैरे करतात.
0: अच्छा, म्हणजे तुम्ही ते बनवूनही देता?
1: बनवूनही देतो
0: सगळं,
1: मशिनरी कम्प्लीट बनवूनही देतो. हायड्रोफोनिक लागणारी जी मशिनरी आहे आमचं स्वतःचं ओन मॅन्युफॅक्चरिंग बनवून आम्ही देतो.
0: म्हणजे पूर्ण सेटअप करून देता तुम्ही या शेतीचं?
1: शेतीचं पूर्ण सेटअप करून देतो.
0: बर. मग आता ही शेती करत असताना, म्हणजे पारंपरिक शेती करत असताना कसं आपण जमिनीमध्ये बिया पेरतो मग ते थोड्या दिवसांनी उगवतं, मग इथं तर मातीच आपण वापरत नाही आहे, तर मग ही प्रक्रिया कशी होते?
1: इथे कोकोपीट यूज करतो जिथे बिया घालून ट्रे मध्ये रोपं बनवली जातात
0: आणि
1: ती रोपं पाईप मध्ये शिफ्ट केली जातात. असं आहे. मातीमध्ये आपण डायरेक्ट बिया घालतो, इथे तसं नाही, आम्ही कोकोपीट ट्रे मध्ये त्याला रोपं बनवून नंतर मग पाईप मध्ये शिफ्ट करतो.
0: म्हणजे खूपच अभ्यासपूर्वक करायला हवी ही शेती.
1: नक्कीच नक्कीच, म्हणूनच मी म्हणालो की इथे बटन मारून ही शेती

0: कृषीप्रधान देश असून आपण आपल्या मातीकडे कधीच बघितलेलं नाही आहे आणि त्याचाच एक तोटा म्हणून आज आपल्या मातीमध्ये काही प्रमाणात क्षार राहिलेला नाही आहे. जो पण देतो तो वरती नक्कीच आपण फर्टिलायझर थ्रूच देतो. दुसरा म्हणजे आपल्याकडे जे पाण्याचं प्रमाण आहे ते नक्कीच फार प्रमाणात पडलेला आहे. आपण एक टाइम होता जेव्हा भारतामध्ये पाण्याचा तुटवडा जाणवत होता, बट आज तुटवडा जाणवतोय आणि त्याचेच पुढचे परिणाम म्हणून इलेक्ट्रिसिटी कमी होत चालले, इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन वाढतंय बट प्रोडक्शन नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत. बट ह्या शेतीमध्ये तुम्हाला पाणी कमी लागणार आहे आणि तुम्ही मातीचा क्षार नक्कीच जपणार आहात. आणि माझ्या मताप्रमाणे जेवढी 200-150 वर्ष आपण ज्या मातीला त्रास दिलेला आहे तो कुठेतरी कमी केला पाहिजे आणि पुढची 100-200 वर्ष आपण ह्या प्रकारची शेती करून मातीला परत जीवन केलं पाहिजे आणि परत आपण तिकडे गेलंच पाहिजे नक्कीच.
1: म्हणजे आता जो आपला कोरोना काळ संपला त्यामध्ये जे लॉकडाऊन होतं त्यावेळी सगळेच जण आपण घरी बसून होतो आणि सगळं वातावरण चांगलं हे झालं होतं, म्हणजे प्रदूषण कमी झालं होतं, परत नद्या स्वच्छ झाल्या होत्या कारण माणसांचा वावर थांबला होता. मग असंच जमिनीलाही थोडी आपण विश्रांती द्यायला हवी आणि ती वेळ आलेली आहे.
0: जर तुम्ही जमिनीला थोडा वेळ दिला तर जमीन आपला निसर्ग तसाच आहे, निसर्गाला थोडा वेळ दिला तर त्यातून औषध स्वतःच स्वतः बनवतो. तसंच जमिनीला थोडीशी विश्रांती जर दिली तर नक्कीच परत ती जिवंत होईल आणि थोड्या वर्षानंतर परत आपण त्यात पीक घेऊ शकेल.
1: बरोबर. मग हायड्रोपोनिक शेती आणि आपली पारंपरिक शेती यामधले तरी बरेचसे फरक आपण सांगून दिले की का उपयोगाची आहे ती, त्याहूनही आणि याचे फायदे आणखीन आपण काय सांगू शकू का जेणेकरून लोक याच्याकडे वळली जातील.
0: ह्याचा जर सगळ्यात मोठा फायदा म्हणाला तर ही शेती पेस्टिसाइड फ्री करता येते. ज्या भाजीपाल्या किंवा ज्या फळभाज्या आज मार्केटमध्ये येतात त्याच्यात सगळ्यात जर दूषित प्रकार जो असतो तो असतो पेस्टिसाइड आणि तोच आपल्या शरीरावरती हार्म करतो. इथे जर तुम्ही पेस्टिसाइडच पूर्ण जर बंद केला तर नक्कीच माणसाची तब्येत नक्कीच सुधारेल.
1: होय ना.
0: आणि आपल्याकडे म्हणजे आपण अशा देशामध्ये राहतो जिथे आपल्याला तीनही ऋतू चांगल्या प्रमाणात भेटतात आणि त्यात चांगल्या ऋतूप्रमाणे त्या वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि भाज्या मिळत जातात.
1: बऱ्याचदा आपण एका दिवसात 3-3 ऋतू सुद्धा अनुभवतो
0: नक्कीच. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेगळ्या वेगळ्या भाज्या इथे आम्हाला खायला मिळतात. तर माझं असं मत आहे की ह्या प्रकारची शेती करून जर आपण पेस्टिसाइड जरी कमी करू शकलो तर त्याचा नक्कीच माणसाच्या शरीरावरती चांगला फायदा होईल.
1: होय ना. आता बरेच जण ऑर्गॅनिक शेतीकडे वळतायत, सेंद्रिय शेती करतायत, म्हणजे मार्केटिंगसाठी जरी नसलं तरी घरच्या पुरती तरी केली जाते.
0: हो नक्की. आजकाल माणसाला कुठेतरी डोक्यात एक बसलेला आहे की आपली तब्येत सांभाळणं फार महत्वाचं आहे.
1: फार महत्वाचं. होय ना. आणि त्याला खूप सिरियस घेतलंय आता लोकांनी, त्यामुळं बऱ्याच गोष्टी ते पाळतायत आता, म्हणजे तब्येतीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळल्या जात आहेत. मला वाटते 80% लोक तरी याचा खूप गांभीर्यानं विचार करतात.
0: नक्कीच नक्कीच. ह्याच्यामध्ये अनेक काय आहे की जर प्रत्येकानं ठरवलं की मी ऑर्गॅनिक भाजीच खाणार तर सध्याच्या मार्केटमध्ये जे ऑर्गॅनिक भाज्या आहेत त्याचे रेट्स आवाढवे आहेत.
1: हो हो.
0: त्याच्यामागचं कारण मला तरी समजत नाही की असं काय वेगळं केलं जातंय त्याची किंमत एवढी लावली जाते. बट आमच्या प्रकारची जी भाजी आम्ही हायड्रोपोनिक जी करतो असं मार्केटपेक्षा काही वेगळ्या रेटनं विकायची त्याला गरज नाही आहे.
1: बरं.
0: ओके. आपण नॉर्मल रेटमध्येच विकू शकतो बट त्याचा व्हॉल्यूम, त्याचं जे मास प्रोडक्शन आहे ते जर आपल्याला करायला जमलं तर नक्कीच आम्ही त्या नॉर्मल रेटला विकू शकतो आणि माणसाच्या शरीरावरती त्याचे चांगले परिणाम दिसतील असं मला वाटतं. कारण की ऑर्गॅनिक भाजी जिथं पारंपरिक भाजी 10 रुपयाला मिळते तीच ऑर्गॅनिक भाजी 40 रुपयाला मिळते हे प्रत्येकाला झेपणारी गोष्ट नाही आहे,
1: न परवडणारी
0: गोष्ट आहे. त्यामुळे ह्या प्रकारच्या ज्या भाज्या आपण जर मास प्रोडक्शन मध्ये घेऊन येऊ शकतो तर नक्कीच त्याचे रेट आपण पारंपरिक भाज्याशी कम्पेअर करून नक्कीच देऊ शकतो.
1: आणि आता तरी लोक म्हणजे जरी ते ऑर्गॅनिक भाजी नसली, सेंद्रिय शेतीमध्ये केलेली भाजी नसली तरी सुद्धा तीच भाजी आहे म्हणून रेट लावतात
0: नक्कीच. आजकाल ते सुद्धा फार जाते कारण की जेव्हा भाजी समोर ठेवली जाते तेव्हा

0: दोन्ही मधला फरक ओळखणं कठीणच आहे. सेम म्हणजे हायड्रोफोनिक मध्ये केलेली भाजी सुद्धा तीन भाज्या जर समोर ठेवला तरी त्यातलं असं बघता क्षणी ओळखणं मुश्किल आहे.
1: होय ना,
0: त्यामुळे त्या प्रकारचे प्रकार सुद्धा चालू येतात.
1: मग तुम्ही आतापर्यंत याच भाज्या घेतल्या ज्या तुम्ही सांगितल्या? जसं
0: नाही, मी पहिला ह्या ज्या भाज्या सांगितल्या त्या आता सध्या कमर्शियल प्रोडक्शन मध्ये घेतोय.
1: बर.
0: बट माझ्या पहिल्याच्या दिवसामध्ये मी पालक पासून चालू करून त्या म्हणजे पालक, मेथी, लाल भाजी ह्या सुद्धा प्रकारच्या भाज्या घेतलेल्या.
1: बर.
0: त्याचप्रमाणे दोडकं, वाळू, काकडी आपली, काकडी, गवारच्या शेंगा, श्रावण घेवडा ह्या सुद्धा भाज्या घेतलेल्या.
1: अच्छा, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत.
0: बऱ्यापैकी सगळ्या भाज्या घेतल्यात. आम्ही बेळगावमध्ये स्ट्रॉबेरी सुद्धा ग्रो करतो आणि ते सुद्धा ऑफ क्लायमेट, म्हणजे आता स्ट्रॉबेरीचा सीझन जो असतो तो नोव्हेंबर डिसेंबरला चालू होऊन जानेवारी फेब्रुवारीला संपतो. त्याच्यानंतर तिची स्ट्रॉबेरी तुम्हाला मार्केटमध्ये मिळत नाही. आमची स्ट्रॉबेरीचं प्रोडक्शन फेब्रुवारी नंतर चालू होतं आणि बऱ्याच चांगल्या रेटमध्ये आम्ही त्या स्ट्रॉबेरीज विकतो. कारण की ह्याच्यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, ज्याचं क्लायमेट बनवणं आणि यस, बेळगावला आपण पहिलेपासूनच गरिबांचं महाबळेश्वर म्हणतोय, त्यामुळे आपल्याकडे नक्कीच थंड वातावरण तर सृष्टीनं दिलेलं आहे. सोबत काही थोड्याशा गोष्टी चेंज करून आम्ही स्ट्रॉबेरी सुद्धाच घेतो.
1: म्हणजे स्ट्रॉबेरी म्हटलं की लोकांना महाबळेश्वर आठवायचं, तिकडच मिळतात त्या आणि तिथून म्हणजे जाणारी लोक बरेच ते खरेदी करून घेत होते. पण आता अलीकडे मार्केटमध्ये पाहतो आपण स्ट्रॉबेरी आणि अलीकडे आपण ड्रॅगन फ्रूट जे नवीन एक मार्केटमध्ये आलं होतं.
0: ड्रॅगन फ्रूट सुद्धा ह्याच्यामध्ये करता येईल, बट ह्याचे काही हे घेतलेलं नाही आहे, अजून ट्रायल घेतले नाही. कारण की त्या ड्रॅगन फ्रूट हे एक कॅक्टस फ्रूट आहे.
1: बर.
0: आणि जिथे उन्हाळा जास्त, जसं आपण महाराष्ट्रात विचार केला तर मिरज, सांगली, सांगोला, पंढरपूर हा बेल्ट, आणि आपल्या कर्नाटकात अथनी, विजापूर हा बेल्ट जर तुम्ही कन्सिडर केला तर तिथे ड्रॅगन फ्रूटची शेती चालू सुद्धा आहे आणि त्या शेतीला चांगल्या प्रमाणात रिस्पॉन्स सुद्धा आहे. कारण की ड्रॅगन फ्रूटची किंमत जी आहे ती फार
1: होय ना जास्त आहे. हो, एका फळाची किंमतच त्याची जास्त आहे. म्हणजे आधुनिक शेतीमध्येही बरेच प्रकार आलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण शेतीकडे वळू शकतो. शेती हा एक आपण व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहू शकतो आणि आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी सुद्धा या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण शेती चांगल्या प्रकारे करू शकतो.
0: नक्कीच, म्हणजे आपल्या भारतात म्हणलं जातं की किंवा जगभर म्हणलं जातं की रोटी, कपडा आणि मकान. तर सिव्हिल इंजिनियर्स आपल्याकडे फार आहेत जे मकानची व्यवस्था करतात. टेक्सटाईल इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणात आहे, बट शेतीकडं किंवा रोटीकडं आपल्या फार असे शिकलेले लोक वळत आहेत. असं आहे की शेतकरी आहे हे जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा समोरच्याला कधीच वाटत नाही की ह्या काहीतरी चांगलं करतोय. आणि मला तर गर्वानं सांगू वाटतं की मी शेतकरी आहे आणि मी त्यातून चांगलं उत्पन्न घेतोय. आणि मला असं वाटतं की काही एज्युकेटेड विद्यार्थ्यांनी ह्याकडे नक्कीच वळलं पाहिजेत. कारण की हा आपल्या देशाचा प्रमुख बिझनेस आहे आणि त्याच्याकडे बिझनेस म्हणूनच बघितलं पाहिजे.
1: होय ना, बरोबर.
0: कारण की आजकालच्या मुलांना शेती करणं, किंवा अशी काही मुलं आहेत ज्यांनी ऑलरेडी असलेली शेती सुद्धा विकलेली आहे, तसं न करता शेतीकडे वळणं काळाची गरज आहे.
1: खरंच ना, म्हणजे काही लोक तर असे आहेत की जॉबसाठी वगैरे शेती विकून ती पैशाची अरेंजमेंट करतात आणि जॉबला जातात. म्हणजे अशा प्रकारचा विचार सुद्धा ते करतात.
0: तसा विचार न करता आपल्याकडे असलेल्या शेतीमध्ये आपण काय चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन घेऊ शकतो ह्याच्याकडे जरी आजकालच्या जनरेशनने लक्ष दिलं तर मी नक्कीच हे सांगू शकतो की तुम्ही जॉब जर करत असाल आणि तुम्हाला 70-80 हजार रुपये महिन्याचे मिळत असेल, आयटी मध्ये जॉब करत असाल, तर तुम्ही सकाळी 7 पासून रात्री 8-9 पर्यंत काम करा. शेतीमध्ये दिवसाचे 4 तास करून दिवसभर उन्हाळला तरी तेवढे प्रोडक्शन तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि त्याला हायड्रोफोनिकचीच गरज आहे असं काही नाही. नॉर्मल शेतीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे प्रोडक्शन घेता येतंय. बट आपलं दुर्लक्ष, आपलं त्यात सुद्धा फार टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली
1: आलेले आहेत ना. हो ना, पण तिथं काय होतं थोडं मॅनपावर कमी पडते आणि मग उन्हात वगैरे काम करणं आता लोकांना होत नाही.
0: त्याचे नक्कीच त्याचे थोडे तोटे आहेतच जे आजकालच्या जनरेशनला आवडत नाहीत.
1: हो ना.
0: बट नक्कीच त्यात सुद्धा काही टेक्नॉलॉजी आल्यात किंवा काही प्रकारची झाडं तुम्ही नक्कीच लावू शकता. आणि थोड्या दिवसानंतर तुमचं जर प्रोडक्शन वाढत असेल, तुमचं जर कॅपॅसिटी वाढत असेल, नक्कीच तुम्ही हायड्रोपोनिकडे वळू शकता. आणि मार्गदर्शन करायला तर आम्ही ऑलवेज रेडी, आम्ही कायम आहे लोकांसोबत.
1: मग ही जी हायड्रोपोनिक शेती आपण करतो त्याचं सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन म्हणा किंवा तो सगळा प्लांट उभा करण्यापर्यंतचं सगळी तुम्ही मार्गदर्शन त्यांना माहिती देता.
0: आमचे जेव्हा कोणी आमच्याकडे युनिट घेतं त्याच्यासोबत आम्ही त्यांना एक दिवसाचं ट्रेनिंग सुद्धा फ्री देतो, जेणेकरून सोबत एक वर्षाचं त्यांच्यासोबत टायअप असं तिथे जेव्हा त्यांना गरज लागेल तेव्हा आम्ही त्यांचा व्हिजिट करून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. कारण की मला असं वाटतं की ह्या प्रकारची शेती डेव्हलप होणं फार गरजेचं आहे आणि ती काळाची गरज आहे, त्यामुळे आम्ही ते सुद्धा काम करत असो.
1: खूपच चांगली आहे खरं तर ही गोष्ट, कारण आपण बिना मातीची शेती करतोय आणि म्हणजे आपल्या जमिनीचं धरती मातेचं आपण संरक्षण तर करतच आहोत, पण सोबत आपल्याला जी भाजी लागणार आहे किंवा आपल्याला जी फळं लागणार आहे त्याचंही उत्पन्न आपण घेत आहोत. वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण विचार करायला हरकत नाही, कारण जरा जरी सुरुवातीला खर्च आपल्याला जास्त वाटत असला तरी तो खूप दिवसांसाठी असणार आहे. मग ही शेती करत असताना आणखीन काही मेंटेनन्स वगैरे आपल्याला करावा लागतो का वर?
0: मेंटेनन्स कुठल्याही मशीन जर आली त्याचा मेंटेनन्स आलाच तर थोडंफार मेंटेनन्स करावा लागतो, बट तो मेंटेनन्स खर्चिक नसून थोडासा लेबरच आहे. तिथे मॅनपॉवर शारीरिक काम जरा जास्त करावा लागतो, बट खर्चिक मेंटेनन्स नाही आहे. कारण की इथे जे मशिनरी डेव्हलप्ड आहेत त्या ज्या जाणून बजून झिजण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. जर तुम्ही त्याच्या ते मोडायचा विचार केला तरच मोडतील, नाही तर नॅचरली त्या मोडत नाहीत अशा गोष्टी आहेत. त्यामुळे मेंटेनन्स असा फार मोठा प्रकार नाही आहे.
1: म्हणजे या शेतीकडे वळायला हरकत नाहीये. जर आपला कार्यक्रम युवा पिढी ऐकत असेल आताच्या क्षणाला तर त्यांनी नक्कीच आम्हाला याच्याबद्दलची अधिक माहिती विचारावी अशी आपण आशा करूया. आणि शेवटी जाता जाता आपल्या या हायड्रोपोनिक शेतीबद्दल एखादा छानसा मेसेज देऊन आपण कार्यक्रम संपवूया.
0: ह्याचा जर मला ह्या हायड्रोपोनिक शेतीबद्दल मेसेज द्यायचा असेल तर मी एवढं सांगेन की आजकालच्या युवा जनरेशननं ह्या प्रकारच्या शेतीकडे वळून आपल्या मातीचा कस हा परत रिजनरेट करायला धरती मातेला मदत केली पाहिजे.
1: थँक्यू सो मच सर, तुम्ही या विषयाबद्दल बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल
0: धन्यवाद मॅडम.
1: हा होता आजचा कृषी मित्र हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण सागर वाघमारे यांना ऐकत होतो. त्यांचं ग्रॅज्युएट इन जिओलॉजी मध्ये झालेलं आहे, भूगर्भशास्त्र असं त्याला म्हटलं जातं. हायड्रोपोनिक शेती ते सध्या करतायत, जवळजवळ 10 वर्ष ते या टाईपची शेती करत आहेत. हायड्रोपोनिक शेती म्हणजेच बिना मातीची शेती ते सध्या करत आहेत. वेगवेगळी पिकं त्यांनी यामध्ये घेतलेली आहेत. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही 9019904904 या नंबरवरती कॉल करू शकता. मनीषा पुन्हा येते एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणूथोनी 90.4 FM KLE कनसू.

मध्ये केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अति गंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी, ENT विभाग, OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या महिला जगत या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत संध्या तेरगावकर यांना. घरचं आपलं नियोजन कसं करावं कायमच आपल्याला प्रश्न पडत असतो, तर त्या आपल्या घराचं नियोजन कशा पद्धतीनं करतात हे आपण आजच्या कार्यक्रमातून त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत. तेव्हा जास्त वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. सर्वात आधी स्वागत करूया त्यांचं. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
1: नमस्ते.
0: तुम्ही एक सामान्य महिला, म्हणजे आपलं घरचं काम करून मुलाबाळांचा सांभाळ करणं हा तुमचा मेन उद्देश.
1: हो, मी करते.
0: हो, तर तुमचा सुरुवातीपासूनचा प्रवास थोडा जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही मूळच्या कुठल्या आणि कुठपर्यंत शिकला वगैरे.
1: माझं माहेर आजरा तालुक्यात सोहाळे म्हणून छोटस गाव आहे.
0: बर.
1: जिथं रामतीर्थ म्हणून एक मंदिर आहे, छान आहे ते. पण तिथं लहानाची मी मोठी झालेली आहे.
0: बर.
1: आणि त्यामुळे निसर्गाची पण खूप आवड आहे.
0: आणि मग लग्नानंतर इकडे आला.
1: हा, लग्नानंतर इकडे आले.
0: अच्छा. बर, मग कसे होते सुरुवातीचे दिवस आणि कसं कसं तुम्ही मग तुमच्या ज्या कौटुंबिक अडचणी काही सुरुवातीला असतील त्याच्यामध्ये कसा बदल करून आणलात, काय होते ते दिवस?
1: सुरुवातीला म्हटलं तर मिस्टरांचा पगार कमी म्हटल्यानंतर जे बाईला घरातल्या जी किंमत पाहिजे होती ती काय मिळाली नाही. मग ते काय आमच्या स्वभावात बसलंच नाही. त्यामुळे मी काय म्हटलं सासूबाईंना, माझं मला वेगळं स्वातंत्र्य दे, मग काय देणार नाही तुला, तुमचं तुम्ही काय करता ते करा. ठीक आहे म्हटलं. मग आम्ही वेगळा झालो. किती 1996 लग्न झालं. 1997 5 जुलै 1997 आम्ही वेगळं झालो. वेगळं झाल्यानंतर जो प्रवास सुरू झाला, मग थोडे दिवस इथं ओळख नाही मेन म्हणजे आमच्या भागातले कोण लोक पण नाहीत. मग आम्हाला मदत कोण करणार हा प्रश्न. मिस्टर तर कामावर जात होते, सकाळी त्यांचा डबा करून दिला, दिवसभर रिकामी. मग रिकामी हे म्हटल्यानंतर लायब्ररीचं कार्ड काढलं.
0: बर.
1: पुस्तकं वाचण्याची आवड म्हटलं. ते थोडे दिवस पुस्तक वाचून ते पण काय ना बोर वाटायला, म्हणजे कामच काय नाही, नुसतं लोळून लोळून कळडं लोळणार. मग आमचे धीर होते, ते काय म्हटले, आणि वहिनी रिकामी बसून काय करतेस, होणार का मला मदत करतेस? हा ठीक आहे, हे भाऊजी म्हटलं करूया. मग त्यांनी म्हणाले असं कर, तू लाख भरायचं शिक, लाख भरायचं शिक. बरं ठीक आहे म्हटलं. मग त्यावेळेला 10 पैशाला 1 मणी भरत होते ते. 1997 गोष्ट. त्यावेळेला सोन्याचा दर होता 4,400 रुपये तोळा.
0: बर.
1: मग त्यावेळेला जे मणी शिकल्यानंतर मी दिवसाला 2 दिवसाला 1.5 हजार मणी भरत होते. आठवड्यात ना 3 कलम करणार, आठवड्यात 1 ग्रॅम सोनं घ्यायचंच हे ध्येय. आणि असं करत 10 तोळे सोनं घेतलं.
0: अरे वा.
1: ज्या वेळेला आम्ही जागा घेतली 2007 जागा घेतली.
0: बर.
1: मग त्यावेळेला ते सगळं सोनं विकलं, जागा घेतली. मग बांधायचं, मग बांधायच्याला काय केले, आम्ही दोघंच नवरा बायको, मुलं पण लवकर झाली ती, 4-5 वर्ष म्हणजे ब्रेकच घेतलं. कारण परिस्थिती तशी नव्हती आणि तो खर्च उचलण्याची ऐपत नसल्यामुळं मुलांचं थोडंफार स्थगितच ठेवलं. मग 4 वर्षानंतर मुलं झाली. मुलं झाल्यानंतर त्यांचं फ्युचर कसं बनवायचं, आम्ही फ्युचरमध्ये कसं करायचं, तर त्याला काय पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे.
0: बरोबर.
1: प्लॅनिंग साठी कसं, स्वयंपाक केला तर बरोबर मिस्टर यायच्या आधी 10 मिनिटं करून तयार करायचं, म्हणजे गॅस असतोय पहिली गोष्ट.
0: परत गरम करावा लागत,
1: परत गरम करावा लागत नाही. दुसरी गोष्ट, तर कपडे धुतले आपण, मग ते साबणाचं पाणी वगैरे असते ते वाया घालवायचं नाही, त्यात जरा मीठ टाकायचं, फरशी क्लीन करायची. परत केस धुवायला अशी की काही रिटा वापरतो ते वेस्ट घालवायचं नाही, ते तसंच ठेवायचं, त्या पाणी घालायचं, 8 दिवस कपडे त्यात धुवून काढायचे, म्हणजे निर्मा वाचला, म्हणजे ते पैसे वाचले. मग बाजार भरायचा झाला घरातला, तर तो कसा भरायचा, 1 महिन्याचा भरायचा, 1.5 महिना करायचा. मग परत नेक्स्ट टाइमला काय करायचं, 2 महिन्याचा भरायचा आणि 3 महिना करायचा, म्हणजे 1 महिन्याचे पूर्ण पैसे बॅलन्स राहिले. 90 रुपये घरात ठेवायचे, 100ची नोट झाली की पोस्टात ठेवायचे, पोस्टात परत 100 चे 500 झाले की एफडी करायचं. त्यामुळे पैसे जे साठले त्याचं मग घर बांधून झालं.
0: बर. मग या गोष्टीसाठी किती कालावधी गेला तरी?
1: 11व्या वर्षी घर बांधलं.
0: पण या ही गोष्ट करण्यासाठी जे सातत्यानं तुम्ही करत राहिलात ते मेन आहे, कारण त्याच्यामध्ये खंड पडला नाही.
1: नाही. टाइम इज मोस्ट मनी, वर्क इज मोस्ट मनी, मनी इज मोस्ट मनी. आणि आम्हाला शाळेत असताना घेतला वसा म्हणून गोष्ट होती.
0: बर.
1: त्यात कसं होतं, भावा बहिणींचं एका गावातच होते. मग भावाच्या घरी आणि बोलव सत्यनारायणची पूजा होती, बोलवूनच जायचं काय गरज आहे, आपण तसं जाऊया. मग ही गरीब होती, मग त्यावेळेला तिला तो दुय्यम स्थान देतोय. मग ती काय म्हणते, नाही आता ह्याच्या पुढे मी जायचं. मग त्यावेळेनंतर ती कष्ट करते, खूप काबाड कष्ट करते आणि ती पण त्याच्या भावाच्या लेवलला येते. त्यावेळेला हा भाऊ जातोय आणि म्हणतोय की मला ताई चल घरी आणि तुला बोलवायला आलोय. ठीक आहे येतो म्हणून सांगते, जाते. मग ताई आली, ताई आली, तिचं स्वागत होतं आहे. स्वागत झाल्यानंतर जेवायला बसवतोय. जेवायला बसवल्यावर अनेक पाठ आणून दे, लगेच बायकोला सांगते पाठ आणून दे तिला. ठीक आहे म्हणतोय. मग पाठ आणून देते. मग काय करते, गळ्यातली सरी काढते, पाटी काढते, म्हणजे काय असेल ते दागिने काढते आणि त्याला जिलेबीचा घास वगैरे असं प्रत्येकाला घालते. अगं ताई जेवणा. नाही नाही, मी 22 वर्षापूर्वीच जेवलोय, हे जेवण माझं.

0: म्हटल्यानंतर तुला लाईफला ते उपयोगाला येतील. मग त्यामुळं धंद्याचं हे केले, मग दुकानचा बाजार वगैरे आणणे, दुकान कसं विकणे, काय केले, लोकांशी कसं बोलणे, लोकांना कसं अट्रॅक्ट करणे हे शिकवले पप्पांनी.
1: म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला दिलं गेलं.
0: जे कोर्सेस करून देतात किनी पैसे घालून घरातच मिळालं
1: बरोबर. आणि ज्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घेतला. छान. मग आता तुमच्या लग्नानंतर तुम्ही जे हे सगळ्या गोष्टी सांगितल्यात की कशी आपण काटकसर केली पाहिजे, कसं आपलं घरचं नियोजन केलं पाहिजे, बचत केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी खरं तर खूप शिकण्यासारख्या आहेत. कारण एकेकट्यांना त्या जमत नाहीत सहजासहजी आणि तेवढा कोण विचारही करायला जात नाही. पण आज एक महिला जेव्हा घर सांभाळत असते तेव्हा कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
0: महत्वाचं म्हणजे आपण नियोजनबद्ध राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हटलं तर मुलं झाल्यानंतर मुलांच्या शिक्षणाचं, आता ह्या मुली माझ्या दोघी जणी आहेत ना, त्यांच्या त्या पाचवीला गेल्यानंतर मी एक आरडी काढली. आरडी काढली म्हणजे बरोबर 10वी पास झाल्याबरोबर त्यांना ते पैसे यूज व्हावे, त्यातच त्यांचं पूर्ण डिग्रीचं एज्युकेशन झालं दोघींचंही, त्यामुळे मला ते सोपं गेलं
1: बरोबर.
0: जे नंतर आणि हा घर बांधल्यानंतर काय केलं, मिस्टरना म्हटलं अजून आम्ही 10 वर्ष भाडोतरीच आहे. जे तुम्ही आम्ही भाडं देत होतो तिने बाहेरच्या रूमना तेच मला तुम्ही द्या, त्याची आरडी काढली, त्याच्यानंतर आमचं लाईफच आम्ही सिक्युअर करून घेतलं.
1: अच्छा.
0: आणि जे मी मनीचं काम करत होते की ते अजूनही करते, त्याच्यात मग आता मुलींच्यासाठी त्यांचं भविष्य निधी करून ठेवले.
1: छान. मग आणखीन काय काय घर बसलं तुम्ही करत असता?
0: मी लहान मुलांच्या कुंची झबली टोपडी, परत उलनचं काम, परत टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू, मंगळसूत्र गाठवणे, बोरमाळ गाठवणे, ठुशी गाठवणे, म्हणजे ए टू झेड हे मला येत नाही हा वाक्य आपल्या ह्याच्यात ठेवलं आणि प्रयत्न करत राहायचं. प्रयत्न केल्यानंतर वाळूचं तेल निघतच.
1: बरोबर ना. बरोबर. म्हणजे ज्या काही टाकाऊ वस्तू आहेत त्याचा उपयोग कसा करून घ्यावा हे तुम्ही करून आता सध्या म्हणजे खूप चांगलं काम त्याच्यावरती करताय. म्हणजे या सगळ्या गोष्टी बनवणं आणि त्या विकणं, त्याच्यातून थोडंसं उत्पन्न निर्माण करणं हा एक साईड बाय साईड व्यवसाय झाला आणि त्याच्यातून तुम्ही तुमच्या मुलींचं भविष्य सिक्युअर करून ठेवलं. छान. तुमच्यासारखी महिला जर प्रत्येक घराला लाभली तर कुणीच गरीब राहणार नाही किंवा कुणाला अडचणी येणार नाही असं वाटतंय ऐकून तुम्हाला. पण ते घेतलं पाहिजे आणि केलं पाहिजे. अगदी ही एक दोन दिवसाची गोष्ट नाहीये, कारण खूप कालावधी तुम्ही याच्यामध्ये घातलाय आणि सातत्यानं हे काम तुम्ही करत आलाय.
0: मग अशा आम्ही कुकर लावतो की तांदूळ मी आता 1.5 वाटी घालतो म्हणा, 1.5 वाटीतले 4 का असेना तांदूळ बाजूला ठेवायचे.
1: बर.
0: 15 दिवसानं का असेना 1 वाटी होती की नाही, 1 दिवस जातो की नाही आपला पुढे.
1: हो हो हो. बरोबर. म्हणजे तसं नियोजनबद्ध केलं पाहिजे आपण. आणि काय काय गोष्टी अशा आपल्या महिला वर्गाला सांगता येतील ज्या त्यांनी त्यांच्या किचन मध्ये कराव्यात आणि त्यांचं जे नाश होतं जेवण म्हणा किंवा काही होत असेल साहित्य वगैरे ते सांभाळतील त्या?
0: मी तर वर्षाचं पूर्ण राशन एकदाच भरून टाकते.
1: बर.
0: म्हणजे कमी रेट मध्ये मिळतंय म्हणजे तो फायदा पहिला. आता मी मसाला पाकिट घेतो, बाहेर घेतलं तर 5 रुपये एक पाकिट मिळतं छोटं घेतलं, तेच होलसेल मध्ये घेतलं तर 33 रुपये म्हणजे ला एक पट्टी बस. म्हणजे घ्यायच्या आधीच 17 रुपये आपल्याला मिळालेले आहेत.
1: बरोबर.
0: म्हणजे विकायच्या आधीच फायदा हा झालेला आहे. मग त्यामुळे राशन घेतलं तर 50 किलो डाळ घेतली, मग बाहेर आता तुम्हाला 180 रुपये आहे, आम्हाला 150 भेटली, 30 रुपये म्हणजे आम्ही 300 रुपये वाचवलीस की 10 किलो चपाटी. मग हाच मेन उद्देश बचत म्हणजे काय, नियोजन आणि त्याचं हे कसं करायचं. आता आम्ही वर्षाचं रेशन भरतो, मग वर्षाच्या रेशन भरण्यासाठी एकदमच 30,000 रुपये काढले तर तुम्ही कुठनं काढणार? दर महिन्याला 2,000 रुपये किंवा 3,000 रुपये बाजूला काढून ठेवले की आम्हाला ज्या वेळेला रेशन भरायचं आहे त्यावेळेला आम्हाला पटकन मिळतात.
1: बरोबर.
0: परत पोस्टात जी बचत करतो आरडी 5 आषाढ मिळते. परत पीपीएफ म्हणून नवीन आता एक स्कीम निघाली
1: होय,
0: ती पण महिलांच्यासाठी खूप लाभ म्हणजे हे आहे का म्हटलं तर आता मुलं मुली शिक्षण झाले म्हटल्यावर बाहेर जातात, ज्या वेळेला आपल्याला पैशाची गरज लागते त्यांनी 5वीपर्यंत आम्ही थांबणार आहे का, म्हणजे आम्ही एखाद्या वेळेला काहीतरी अचानक अडचण आली किंवा काहीतरी मोठी रक्कम काढावी लागली त्यावेळेला महिला कुठनं उपलब्ध करून, मी ही बचत केलेली तिथं घातली की आपल्या म्हातारपणाची सोय झाली.
1: अच्छा. मग असं आणखीन काय काय नियोजन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करून ठेवलेलं आहे?
0: भविष्यासाठी निधी तर आपण ठेवलेलाच आहे, काही प्रश्नच नाही. मुलींचं तर करिअर घडवलेलंच आहे. मोठी मुलगी तर ऍडव्होकेट झाले, धाकटी बीबीए करते आणि तिचे 6 महिने आहेत ते, म्हणजे ती पण होते म्हणजे आता आणि राहिलं काय.

0: बरोबर, मुली आपापल्या पायावर उभ्या राहतात. आता
1: होय,
0: एक तरी राहिलेलीच आहे, दुसरी पाठोपाठ आहे.
1: होय, लाईफ मध्ये मिळवायचं आहे काय, मुलींना स्वीकार करायचं का ते पण सांगते. मुलींना स्वीकार का करायचं, एखाद्या वेळेला बाय चान्स जर व्यवस्थित नाही मिळालं, मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे, तुझी गरज नाही. जरी एखाद्या वेळेला वाईट धरून ये, एखाद्या वेळेला जर झालं, मी माझी मी समर्थ राहू शकते.
0: बरोबर,
1: म्हणजे कुणाच्या अंडर खाली राहायचं नाही. काय आहे ते, स्वाभिमानानं जगायचं, स्वाभिमानानं राहायचं. एक गोष्ट करायची नाही, वाईट काम करायचं नाही, खोटं बोलायचं नाही, लबाडी करायची नाही. काय असेल ते रोकटोक, मला हा 10 रुपये दे एक्स्ट्रा मी घेणार आहे, तेच लबाडी करून घेतला तर तुमच्या मनात पण विदुष म्हणजे हे वाटतंय.
0: होय ना, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलात की कुणाशी खोटं बोलू नये, लबाडी करू नये, कुणाचं मन दुखू नये, अशा सगळ्या. आणि त्याचा उपयोग खरं तर आपल्याला कायमच आपल्या आयुष्यामध्ये होत राहतो, रोजच्या रुटीन मध्ये सुद्धा. खूप छान सल्ला आहे, आणि खूप म्हणजे कष्टातून दिवस काढून तुम्ही एक चांगलं जीवन स्वतःच आणि स्वतःच्या कुटुंबाचं बनवलंय. आणि याच अनुषंगानं म्हणजे आपण आपल्या जो महिला वर्ग आहे तोही बचतीचा खूप प्रयत्न करत असतो, पण काही जणांना जमतं काही जणांना जमत नाही, तर त्यांच्यासाठी आपण काय सांगू.
1: बचत करणं हे मुळता बाईचा स्वभावच असतोय, कारण हा आणि महत्वाचं म्हणजे मी साड्या घ्यायला जात नाही, कारण कपडे घेतले तर ते तिजोरीला येते. आम्ही घरी तर ड्रेस वगैरेच घालतो, म्हणजे काय केव्हा तर फंक्शनला आम्ही साडी नेसणार, म्हणजे ते पैसे पडून राहतात आणि त्याला काही परत रिफंड येत नाही.
0: होय ना,
1: म्हणजे वेस्ट जातात कपड्यात, कधीच पैसे मी इन्व्हेस्टमेंट करत नाही. जेवढ्या मोजक्या लागतात तेवढ्याच 4 घ्यायच्या. आता खरोखर गरज आहे तर घ्यायची, नाही तर नाही. त्यामुळे ती एक बचतच झाली की प्रकाश.
0: बरोबर, नाही म्हणजे तुम्ही जसं छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करता, जसं तुम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं की जेवण जरी आपण बनवायचं झालं तर इथे लोक घरी यायच्या आधी एक अर्धा तास आधी आपण बनवायला सुरुवात करावी, म्हणजे आपला गॅस वाचेल.
1: गॅस तर वाचतो,
0: आणि एका दिवसाचा गॅस एवढ्या प्रमाणात जर आपण वाचवू तर महिनाभरामध्ये जो संपणारा गॅस आपला आहे तो 1.5 महिन्यावरती किंवा 1.25 महिन्यावरती तरी जाऊ शकतो. तर ही एक प्रकारची बचतच झाली. त्याच्याच जोडीला तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्यात, जसं फरशी क्लीन करण्यापासून असू देत किंवा कपडे क्लीन करायचे असू देत, त्या सगळ्या गोष्टी. अशा छोट्या छोट्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो आपल्या डेली रुटीनमध्ये किंवा आपलं घर सांभाळत असताना, त्यावेळी रिझल्ट जो आपला येणारा असतो तो खूप विचार करण्यासारखा असतो खरं तर. म्हणजे कसं की तुम्ही आता एवढं कपडे धुण्याचा जर विचार करत असाल तर ते रिटाशी काकाईचं पाणी तुम्ही वापरता आणि मग ती कपडे धुवून काढता, म्हणजे त्याच्यामध्ये वॉशिंग पावडर तुमचं वाचलं, सोप वाचला, तर तीही एक प्रकारची वेळही वाचला. बरोबर, मग अशीच बचत करण्यासारख्या आणखीन काही टिप्स आपण आपल्या महिलांना देऊ शकतो का?
1: हा, आता मेथीची भाजी स्वस्त असते, त्यावेळेला वाळवून ठेवायची. टोमॅटो स्वस्त असतात, त्यावेळेला त्याची क्युरी करायची आणि वाळवून ठेवायची. ज्या वेळेला आपल्याला हे करायला येते की टोमॅटो वगैरे काही ती गरज असते, त्यावेळेला ती घालून आपण आमटी वगैरे करू शकतोय.
0: बरोबर,
1: ज्या वेळेला महाग असतात त्यावेळेला आपल्याला जमत नाही घ्यायला, आणि टोमॅटोची आवश्यकताच आहे त्यावेळेला ती करू शकतोय. कसुरी मेथी म्हणून मेथीची हे वापरू शकतो. कोबीची भाजी सुद्धा ज्या वेळेला स्वस्त असते त्यावेळेला जर चिरून वाळवून ठेवली आणि नंतर ती तेलातनं जर परतून काढली तर खूप छान एक प्रकारचा चिवडा होऊ शकतोय.
0: अच्छा,
1: अशा बऱ्याच म्हणजे खूपच आहेत टिप्स. परत आम्ही कपडे वगैरे वेस्टेज असतात, मग त्यात दोरा सुई बटन वगैरे सगळं येते, म्हणजे एकदम क्राफ्टिंग असतात ते बंबासाठी जातात. बाकीचे जे चांगले असतात त्यात कुंची, जबली, टोपडी, हँड पर्स, हँड क्लच, मोबाईल क्लच, परत मॅनिटी बॅग, परत मुलींच्या साठी कपडे ठेवायला आता नवीन आलेत की छोटे छोटे रॅक वगैरे करतो आम्ही, बॉक्स ते करून हे करू शकतो. म्हणजे साड्या ठेवायच्या वेगळ्या, त्या साड्या आपल्याला पटकन कुठली कशात आहे समजत नाही, मग त्याच्यासाठी नेटचं कापड वापरायचं तिथं, म्हणजे पटकन साडी हा ह्यात ही आहे पटकन मिळू शकते, असे बॉक्सेस वगैरे करायचे.
0: ते सगळं बनवता तुम्ही? म्हणजे आम्ही ऑनलाईन बघतो की असे जाळीचं कापड लावून अशा बॅग असतात त्या, ज्याच्यामध्ये आपण आपले कपडे व्यवस्थित ठेवू शकतो आणि ती बॅगही आपण कपाटात ठेवू शकतो अशा प्रकारच्या बॅग बनवता. बरोबर, म्हणजे ज्या अगदी टाकाऊ वस्तू आहेत किंवा जी टाकाऊ कपडे आहेत, चिंध्या वगैरे आपण त्यांना म्हणतो, त्या वस्तूंपासून सुद्धा तुम्ही.
1: आम्ही आकाशकंदील बनवलंय, म्हणजे ब्लाऊज पीस असतात मग त्याचे कपडे उरलेले असतात, त्याचं आकाशकंदील बनवणे, परत हँड पर्स बनवणे, छोटे छोटे क्लच वगैरे असतात की जे छान असतात आकर्षक वगैरे कपडे, त्यांच्या ते बनवतो आम्ही.
0: मग हे तुम्ही कसं कुठं ट्रेनिंग असं घेतला की हे? म्हणजे
1: आईच्या गर्भातूनच जी शिवणकाम जेवढी मला वर्ष झाली तेवढी अजूनही करते, माझी आई माझ्याकडेच असते.
0: अच्छा,
1: ती 1972 ला 11वी पास आहे.
0: अरे वा, 1972 ची 11वी म्हणजे आता मला वाटतंय ते डिग्री पेक्षाही जास्त शिक्षण असेल, कारण त्यावेळेच शिक्षण हे खूप कठीणही असायचं आणि खूप कमी लोक शिकायची तेव्हा. छान, म्हणजे त्यावेळी त्या एवढं शिकल्या मग त्या म्हणानं तुम्ही खूप कमी शिकला.
1: होय, तेच पप्पांनी सांगितलंस की तू ट्रेनिंग पैसे देऊन जे शिकणार बिझनेस तेच घरी शिकवतो मी तुला
0: प्रॅक्टिकल. बरोबर, काही वेळेला आपल्याकडे डिग्री असून जेवढा अनुभव आपल्याला भेटत नाही तेवढा अनुभव आपल्याला हे प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन भेटतो आणि जो आपल्या डेली रुटीन मध्ये आपल्या संसारासाठी म्हणा किंवा आपल्या आपण जे राहतो तिथं खूप आपल्याला उपयोगी पडतो. आणि एक एकदा असंही होतं की सगळं नॉलेज असून सुद्धा आपण ते कसं वापरावं हे आपल्याला कळत नाही आणि सगळं मग गडबड होऊन जाते. तर तुम्ही ह्या दोन्हीची सांगड व्यवस्थितरित्या घालून तुम्ही तुमचा जो संसार आहे तो व्यवस्थितरित्या उभा केला आणि आज छान सेटल आहे लाईफ तुमचं, दोन छान मुली आहेत,
1: दुकान पण आहे माझं घरी आता.
0: बर,
1: किराणा मालाचं.
0: अच्छा, ते सांभाळता. पुढे काही आणि असे प्लॅनिंग तुम्ही करून ठेवलाय का? कारण आता मुलीही मोठ्या झाल्या, त्याही बऱ्यापैकी सेटल होत आहेत, मग मुलींसाठी म्हणा किंवा एकंदरीत आपल्या फॅमिलीसाठी आणखीन काही विचार तुमचा?
1: भरपूर विचार आहेत खरं, अजून ते पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मला बोलवता आणि
0: नक्कीच अनेकदा तुम्हाला इन्व्हाइट करू आपण. आणि म्हणजे एक सामान्य महिला कोणत्या लेवलला विचार करून आपलं जे नियोजन आहे, घरचं नियोजन आहे, ते व्यवस्थितरित्या करू शकते याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही आहात. कारण मी जसं सुरुवातीला म्हटलं की आपण आपल्या पैशाची बचत कशी करायची किंवा त्याचं नियोजन कसं करायचं यासाठी बरीच लोक आता एक फायनान्सर ॲडवायझर ठेवून घेतात स्पेशली आणि त्यांचे सल्ले वगैरे घेत असतात. पण एक सामान्य महिला होऊन तुम्ही तुमच्या घराचं नियोजन व्यवस्थितरित्या केलं आणि म्हणजे शून्यातून सगळी निर्मिती केलीत असं म्हणायला हरकत नाही, तेव्हा असंच तुमचं कार्य सुरू असू देत आणि तुमच्यासोबत अनेक महिलांना तुम्ही ट्रेन करा की त्यांनीही त्यांच्या घरचं नियोजन.
1: माझ्या मैत्रिणीने तर मी घेणे बचतीचा सल्ला तर 100% दिलेला आहे. नाही माझ्या आरडीचे पासबुक नाही म्हटलं तर 100 आहेत भरून.
0: बरोबर, म्हणजे असे सल्ले वगैरे देत जा आणि तुम्ही तुमचं काम करत जा असं मी म्हणेन. तर शेवटी जाता जाता मॅडम अनेक प्रश्न विचारेन की तुम्हाला आणखीन काही याच्या व्यतिरिक्त हॉबीज आहेत का?
1: मला वाचनाची आवड आहे.
0: बरं,
1: म्हणजे एकदम वेडी वाचन म्हटलं तर, परत नवीन नवीन शिकायला खूप आवडते. आता हे आहे ना, कसं असेल काय असेल, मुली नाही येत नाही तेवढा मोबाईल मी वापरते, त्यात स्टोरी ऍप तर खूप ऐकायला आवडते. आणि तुमचं वेणुधरीचा पूर्ण वेडी,
0: म्हणजे वेणुधरीच्या फॅन आहात म्हणा तुम्ही.
1: होय होय, कारण काय सांगा, टीव्हीला बसले की बघत बसावं लागते.
0: बरोबर,
1: तुमचं बघत बसावं लागत नाही.
0: होय,
1: का सांगा, कान काम करत असतात.
0: होय, आणि आपले हातही काम करत
1: असतात, त्यामुळं गरज लागत नाही बसून बघायचं असं.
0: बरोबर,
1: हिंडत फिरत केलं तरी बी चालतंय.
0: नक्कीच, खरंच ना आम्ही हे सांगत असतो की रेडिओ ऐकत ऐकत आपण आपली कामं व्यवस्थित करू शकतो.
1: तुमचे महत्वाचे म्हणजे वैद्यकीय सल्ले असतात, प्रथम उपचार कसे करायचे, परत तुम्ही कसं राहायचं, एक एक नवीन नवीन शिकायला मिळतंय, गाणी छान छान असतात, त्यामुळे खूप फॅन आहे. मला टीव्ही आवडत नाही तेवढं रेडिओ आवडते.
0: अरे वा छान, थँक्यू सो मच मॅडम. आणि खरंच आहे, कारण टीव्ही हा अगदीच वाईट आहे असं आपण नाही म्हणू शकत.
1: आणि आमच्या घरातला टीव्ही आता नाही म्हटलं तर 8 झालं बंद आहे.
0: कुठलीही अशी एक गोष्ट नाही ज्याच्यामध्ये तुम्ही बचतीचा मार्ग शोधला नाहीये.
1: जरी आता मी कुंतीनगरहून जर शापूरला जायचं झालं तर 4-5 कामं काढूनच जायचं, म्हणजे जाताना 2 कामं करायची, येताना 2 कामं करायची, म्हणजे माझा वेळ वाचला आणि कामं पण पटपट होतात.
0: बरोबर ना.
1: आणि एका कामासाठी 10 जायचं नाही.
0: नक्कीच, बरोबर. खूप साऱ्या नवनवीन गोष्टी शिकायच्या ऐकायला मिळाल्या मॅडम तुमच्याबरोबर बोलता बोलता. आणि अनेक माझ्या महिला वर्ग जो हा कार्यक्रम आता ऐकत असतील त्यांनाही खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. खूप इंटरेस्टिंग होता आजचा विषय आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तेव्हा पुन्हा एकदा तुमचे आभार मानते मी, तुम्ही आलात इकडं आणि एवढ्या छान छान गप्पा आमच्या सोबत मारलात त्यासाठी.
1: थँक्यू.
0: हा होता आजचा महिला जगत हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण संध्या तेरगावकर यांना ऐकत होतो. किती नीटनेटकेपणानं त्याने आपल्या घराचं नियोजन केलं हे आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेतलं. कसा होता आजचा एपिसोड मला कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुणा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.
2: माझं नाव कलापिनी कोमकळी, मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा.

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा. धन्यवाद.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: सार्वजनिक कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल,
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा.

0: श्रेष्ठ भारत, एक भारत श्रेष्ठ भारत, एक भारत श्रेष्ठ भारत।
1: बेळगाव मधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे। तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील। केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय। तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव। फोन नंबर 08312486286।

0: ಇಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ನಿಜವಾಗಿಯೂ ಬಹಳ ವಿಶೇಷವಾಗಿದೆ. ಸುನೀತಾ ದೇವಿ ಮತ್ತು ರಾಜೇಶ್ವರ್ ಬಾಬು ಅವರ ಕಥೆಗಳ ಮೂಲಕ ಐಪಿಎಸ್ಆರ್ಸಿ ಯೋಜನೆಯು ಅವರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಹೊಸ ಭರವಸೆಯನ್ನ ತಂದಿದೆ ಎಂಬುದನ್ನು ನಾವು ಕಲಿತಿದ್ದೇವೆ. ಒಂಟಿತನ, ಆರ್ಥಿಕ ಹೋರಾಟಗಳು ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಪ್ರತ್ಯೇಕತೆಯು ನಮ್ಮ ಹಿರಿಯರನ್ನ ಸುತ್ತುವರೆದಾಗ ಐಪಿಎಸ್ಆರ್ಸಿ ಅವರಿಗೆ ಭರವಸೆಯ ಕಿರಣವಾಗಿ ಹೊರಹೊಮ್ಮುತ್ತೆ. ಸರಿಯಾದ ಮಾರ್ಗ
1: कैंसर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कैंसर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि एमआरसीच्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कैंसर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि एमआरसीच्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा, समर्पित फेटल मेडिसिन युनिट ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377, एक्सटेन्शन 1530.
1: ಬೆಳಗಾವಿಯ KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
2: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
1: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
2: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
1: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312486286.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर, श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OPD नंबर 16 येते. आजच नोंदणी.

0: माँ बनने में हो रही है देर, इंतजार है खुशखबरी का। देयर इज वन नेम यू कैन ट्रस्ट, केली फर्टिलिटी सेंटर विद साइंस, सोल एंड सेंसिटिविटी। जिंदगी को दो नई शुरुआत केली IVF के साथ। आज ही विजिट करें केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकेंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल एंड MRC बेगावी। फोन नंबर 08312551530 एंड 247377 एक्सटेंशन 1530।
1: बेळगावचा नवा माडाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय। बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ, अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प। हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे। आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी। हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय। अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स। पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत। शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे। सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य। बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे। आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा। संपर्क 7760477279, साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते।

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटतील।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: KLE डॉक्टर प्रभाकर कोरे आस्पत्रीय KLE फर्टिलिटी सेंटर बेळगावी। स्टेट ऑफ द आर्ट IVF फैसिलिटी ऑन द ए रिप्रोडक्टिव मेडिसिन क्लिनिकल एम्ब्रियोलॉजी एंड्रोलॉजी एंडोस्कोपी ಗಳಿಗೆ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ OPD 3D ಲ್ಯಾಪ್ರೋಸ್ಕೋಪಿ ಹಾಗೂ ಹಿಸ್ಟ್ರೋಸ್ಕೋಪಿ ಈ ಎಲ್ಲಾ ಸೇವೆಗಳ ಜೊತೆಗೆ ನುರಿತ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರ ತಂಡ KLE IVF ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ। ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ KLE ಫರ್ಟಿಲಿಟಿ ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿ OPD ನಂಬರ್ 97 ಶರಾವತಿ ಸೆಕೆಂಡ್ ಫ್ಲೋರ್ KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೊರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹಾಗೂ ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ। ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312551530 ಮತ್ತು 08312473777 ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ 1530।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसु. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण संधिवात म्हणजेच अर्थरायटिस बद्दल ऐकणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रवीण जैन, जे KLE डॉक्टर प्रभाकर कोरिओ हॉस्पिटलमध्ये रुमोटोलॉजिस्ट आहेत, आणि त्यासोबत डॉक्टर उत्कर्षा पाटील, ज्या डॉक्टर BM पाटील हॉस्पिटलमध्ये रुमोटोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. सर आणि मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू.
2: थँक्यू.
0: आज आपण रुमेटॉलॉजीबद्दल जाणणार आहोत, म्हणजे संधिवात किंवा अर्थरायटिस जो म्हणतो आपण त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर रुमेटॉलॉजी म्हणजे नेमकं काय?
1: आपण हे ऐकलंय की कार्डिओलॉजी, पल्मोलॉजी, न्यूरोलॉजी म्हणजे जे ऑर्गन आहे त्याच्या स्टडीला आपण ते लॉजी लावतो. हार्टच्या स्टडीला कार्डिओलॉजी,
0: अच्छा,
1: ब्रेनच्या स्टडीला न्यूरोलॉजी. तसंच रुमेटॉलॉजी म्हणजे जॉईंट, मसल्स प्लस ऑटो इम्युनिटी रिलेटेड असते, त्याला रुमेटॉलॉजी म्हणतात. आता रुमेटॉलॉजीमध्ये हे आता डिग्री अशी आहे की क्लिनिकल इम्युनॉलॉजी अँड रुमेटॉलॉजी. तर हे सगळं प्रॉब्लेम ऑटो इम्युनिटीमुळे आहे. ऑटो इम्युनिटी म्हणजे माझीच इम्युनिटी माझ्या अगेन्स्टच काम करणार,
0: अच्छा,
1: माझीच WBC माझ्याच किडलीना हार्म करणार.
0: अच्छा.
1: तर ही स्टडी याच्यामुळे जे जे प्रॉब्लेम होतोय त्याला आम्ही रुमेटॉलॉजी म्हणतात.
0: बरं. मग रुमेटॉलॉजी आणि हे जे संधिवात किंवा अर्थरायटिस आपण म्हणतो ते दोन्ही एकच आहे?
1: रुमेटॉलॉजी एक फील्ड आहे, त्यामध्ये संधिवात एक पार्ट आहे फक्त.
0: बर.
1: त्याच्या अतिरिक्त अजून खूप आजार आहे. जसं आम्ही म्हणतो SLE, त्यामध्ये कसं दुसरे ऑर्गन्स पण इन्वॉल्व्ह होतात.
0: बर.
1: लिव्हर, किडनी वगैरे. अर्थरायटिस जे आपण म्हणतो ते फक्त जॉईंट मध्ये.
0: अच्छा.
1: जेव्हा दुसरे ऑर्गन इन्वॉल्व्ह होतात ते दुसरा आजार होऊ शकतो. कधी कधी फक्त आईज अफेक्ट होऊ शकतात, कधी फक्त लंग्स अफेक्ट होतात, कधी कधी पूर्ण बॉडी अफेक्ट होतो, कधी कधी पेशंट फक्त माउथ अल्सर नाही येतात. याप्रमाणे वेगवेगळं आहे. कधी कधी युरिक ऍसिड वाढतो तर त्याला आम्ही गाउट म्हणतो. तसं आहे.
0: अच्छा. मग हे संधिवात होण्याची कारणं नेमकी काय आहेत?
1: याचे खूप कारणं आहेत. एक्झॅक्ट एकच रिझन आहे असं नाही. पहिला जेनेटिक्स.
0: बर.
1: जेनेटिक्स म्हणजे ज्या फॉर एक्झाम्पल माझ्या पेरेंट्सला असेल तर मला पण होऊ शकते, होणार 100% होणार असं नाही.
0: नाही आहे. अच्छा.
1: फॉर एक्झाम्पल त्यामध्ये पण पर्सेंटेज असतात. फॉर एक्झाम्पल मला 2% असणार, 4% असणार, आणि जर आलं तरी पण सिव्हिअर होणार तसं काही नाही. कधी कधी तर तो जीन सायलेंटच असतो.
0: बर.
1: पेशंटला माहीतच नसते, मग जेव्हा टेस्ट करतो तेव्हा माहीत पडते की माझा हे जीन पॉझिटिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल HLA-B27 म्हणून एक जीन आहे, एक टाईपच्या अर्थरायटिसमध्ये ते पॉझिटिव्ह आहे. ते एक रिझन झालं जेनेटिक. दुसरं रिझन आहे की जेव्हा आता खूप पॉल्युशन आहे, खूप टाईपचे इन्फेक्शन असतात आणि खूप औषध असतात, जेव्हा हे सगळं मिक्स होतात तेव्हा तो आजार होतो. फक्त एकच घटकाने तो होत नाही. आता फॉर एक्झाम्पल कोरोना आला होता, कोरोना इन्फेक्शन नंतर आता मी बघितलंय या अर्थरायटिस सारखे खूप आजार वाढले.
0: बर.
1: कारण कोरोनानी जीन्सला अफेक्ट केलंय आणि मग ते डिझीज ऍक्टिव्ह झाला.
0: अच्छा. मग संधिवाताचे प्रकार किती आहेत मॅडम?
2: आता डॉक्टर प्रवीण जैनी जसं सांगितलं हे ऑटो इम्युन डिसीज आहे. ऑटो इम्युन डिसीज म्हणजे मी जरा त्याच्यात जरा डिटेलमध्ये सांगते. आपल्या शरीराला एक रोग प्रतिकार शक्ती म्हणून असते, त्याला आपण इम्युन सिस्टम म्हणून म्हणतो. हे आपल्या शरीराचं एक रक्षा कवच सारखं असतं. बाहेरचं काहीतरी इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, कुठलं पण हानिकारक इन्फेक्शन असलं तर आपल्या बॉडी त्याला विरोध करायचा पाहिजे. यात काय होतंय ते आपली बॉडीची इम्युन सिस्टम मिसगाईड होऊन जाते आणि काही नसताना सुद्धा ऍक्टिव्ह होऊन जात. बाहेरचं इन्फेक्शन आणि आपल्या बॉडीचे निरोगी ऑर्गन्स काय आहेत त्याच्यात फरक त्याला जाणून येत नाही आणि त्यांनी चुकून आपल्या बॉडीवरच ते अटॅक करतोय आणि अटॅक करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे ऑटो अँटीबॉडीज म्हणून म्हणतात ते तयार होतात आणि त्याच्याने वेगवेगळे ऑर्गन्स अफेक्ट होतात. ऑटो इम्युन डिसीजेस फार टाईपचे असतात. ह्याच्यात जॉईंट्सला अफेक्ट होऊन रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणून आहे आणि सोरियाटिक आर्थरायटिस म्हणून आहे. ऍक्झियल स्पाईन म्हणजे बॅक, नेक हे अफेक्ट होतो, डोळ्यांना अफेक्ट होऊ शकतो, त्याला अँक्लोजिंग स्पॉन्डलायटिस म्हणून म्हणतो. कनेक्टिव्ह टिश्यू डिसीजेस म्हणतात. त्याच्यात वेगवेगळे टाईप्स असतात जसं की सिस्टमिक ल्युपस एरिथेमॅटोसस, शोग्रेन सिंड्रोम, स्क्लेरोडर्मा, ज्याच्यात स्किन आणि स्किन अफेक्ट होऊ शकते, जॉईंट्स अफेक्ट होऊ शकते, लंग्स अफेक्ट होऊ शकते. जे कुठल्या ऑर्गन्सला अफेक्ट झाले त्यावरचे वेगवेगळे टाईपचे डिसीजेस असतात.
0: मग हे एकदा आता आपल्याला झालं तर मग लाईफ लॉंग आपल्याला मेडिसिन सोबत राहावं लागतं का?
2: ते आपण ते आम्ही डिसीजेस कुठल्या स्टेजमध्ये ओळखलं आहे त्याच्यावर असतोय. आणि सगळ्यांना आता रुमेटॉइड आर्थरायटिस फॉर एक्झाम्पल कोणाला झालं तर कोणाला माइल्ड असू शकतो, कोणाला सिव्हिअर असू शकतो. त्यात ऑटो अँटीबॉडीजचे आम्ही टायटर बघतो, इन्फ्लमेशन ESR आणि CRP आम्ही चेक करतो. कधी कधी हाय टायटर पॉझिटिव्ह असेल, जसं रुमेटॉइड फॅक्टर आणि अँटीसीसीपी आम्ही चेक करतो रुमेटॉइड आर्थरायटिससाठी. हे मी एक्झाम्पल म्हणून सांगते. ते अँटीबॉडीज जास्त असेल, जास्त टायटरमध्ये असलं आणि ते इन्फ्लमेशन सिव्हिअर असेल, ESR CRP जास्त असेल, तर कधी कधी ह्याला इरोझिव्ह आर्थरायटिस म्हणतात. ते लॉंग टर्म डिसीज, लॉंग टर्म आणि सिव्हिअर डिसीज असू शकतो आणि लॉंग टर्म मेडिसिन घ्यावं लागेल. कधी कधी फक्त माइल्ड असतो, तेव्हा आम्ही लवकरात लवकर त्याला ओळखलं आणि लवकरात लवकर त्याचं ट्रीटमेंट सुरू केलं तर ते क्युअर पण होऊ शकतं.
0: मग हे जे संधिवात आहे सर, आर्थरायटिस आहे, त्याची काय नेमकी लक्षणं असतात की जे आपण ओळखली पाहिजेत?
1: हे डिपेंड करते की तुमचं कुठलं ऑर्गन इन्वॉल्व्ह झालंय.
0: बरं,
1: जर फक्त जॉईंट झालंय तर त्यांना काय जॉईंट पेन होणार. जनरली पेशंट्स काय म्हणतात, सकाळी उठल्यावर माझे बोट खूप दुखतात, मला ब्रश हँडल होत नाही, ब्रश करता येत नाही, मग मी आंघोळ करतोय, थोडं एक्सरसाइज करतोय, मग हळूहळू ते कमी होते. हे पॅटर्न म्हणजे आर्थरायटिस, सकाळी जास्त होणं, काम झाल्यानंतर हळूहळू कमी होणं.
0: बर,
1: असं आहे. तर हे झालं आर्थरायटिस म्हणजे प्रकार, म्हणजे जॉईंट. आता जॉईंटमध्ये पण खूप डिफरन्सेस आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं ते बोटांचं, तसेच प्रकार स्पाईनमध्ये होऊ शकते, बॅकमध्ये होऊ शकते. पेशंटला सकाळी उठत होत नाही, रात्री झोपताना होत नाही, तसं आहे, ते सिम्पटम आहे. कधी कधी एक आजार आहे, त्याला म्हणतात जोगरेन सिंड्रोम. त्यामध्ये पेशंटला डोळ्यांचे इरिटेशन खूप होते, लाईट बघू शकत नाही, सलैवा होत नाही, त्याच्यामुळे जेवण करताना प्रॉब्लेम होतो, सतत पाणी घ्यावं लागतंय, दात किडतात. जर त्यांना लंग्स अफेक्ट झालं तर त्यांना पेशंट ब्रीदिंग प्रॉब्लेम म्हणून येतात. हार्टमध्ये कधी पाणी भरतंय, चेस्ट पेन होतोय, पोटामध्ये प्रॉब्लेम होतोय. तिथं प्रॉब्लेम झाला तर एकतर जेवण जात नाही, गेलं तर लूज मोशन होतात, नाहीतर लूज मोशन विथ ब्लड असू शकतात, किडनीचा प्रॉब्लेम होतोय. म्हणजे तुम्ही कुठलाही ऑर्गन इन्वॉल्व्ह होऊ शकतोय. कधी कधी पेशंट फक्त ओरल अल्सर्स म्हणून येतात. ते जे हे फील्डमध्ये कुठलाही ऑर्गन इन्वॉल्व्ह होतो, पण काय इन्वॉल्व्ह होतो त्याच्या हिशोबाने आम्ही डिझीजचं नाव देतो.
0: अच्छा.
1: आणि त्या हिशोबाने ट्रीटमेंट चालते.
0: ओके. मग मॅडम, जस्ट म्हणजे कॉमन आता आपण बघतो की हा बोट सकाळी आखडलेली असतात आणि मग ती नंतर नंतर थोडीशी फ्री होतात, हा जो प्रकार आहे म्हणजे तो बऱ्याच लोकांमध्ये आपण पाहतो, किंवा मग जॉईंट्स पेन वगैरे पण खूप होतात, तर हे आपल्याला होतं कशामुळं, काय नेमकी अशी कारणं आहेत हे होण्यापाठीमागं?
2: याच्यासाठी एक नेमकं कारण असं नाही आहे, मल्टी फॅक्टोरियल डिसीज आहे. जेनेटिक्स, एन्व्हिरॉन्मेंटल फॅक्टर्स, स्मोकिंगनी जरा इन्क्रीज होऊ शकतंय आणि स्ट्रेसनी इन्क्रीज होऊ शकतंय. जेनेटिक्स म्हणजे आता डॉक्टर प्रवीणनी सांगितलं जसं, म्हणजे आई वडिलांना आहे तर मुलांना होतच असं नाही
0: आहे.
2: पण आता कसं आहे, 1% चान्स आहे, म्हणजे 100 एकांना रुमेटोलॉजिकल डिसीजेस होऊ शकतोय. पण आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला असलं तर तुम्हाला जरा व्हायची शक्यता जास्त आहे. तर आता आपल्याला थोडासा जरा स्टिफनेस वगैरे वाटलं तर आम्ही लवकरात लवकर ते तपास घेऊन घ्यायला पाहिजे. आता मॉर्निंग स्टिफनेस म्हणजे सकाळी बॉटल उघडायला होत नाही की काही तर धरायला होत नाही, सकाळी लवकर उठायला होत नाही, सुस्त वाटते. हे स्टिफनेस काय आहे, युजली अर्धा तासापेक्षा जास्त असला तर आम्ही सिग्निफिकंट मॉर्निंग स्टिफनेस म्हणतो. एक 5-10 स्टिफनेस ते नॉर्मल असते, सगळ्यांना असते. आणि अर्धा तास, एक तास झालं तरी हात होल्डच होत नाही, काही धरायला येत नाही, हातात ताकद नसल्यासारखे वाटायचं, किंवा सकाळी उठल्यावर जरा सूज आल्यासारखे वाटलं, तर ह्याला आम्ही अर्ली मॉर्निंग स्टिफनेस म्हणतो. अँकलोझिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये बॅक इन्वॉल्व्ह होते, तेव्हा रात्रीचा झोपलेला असताना जरा परतून झोपायला त्रास होतो, त्यांना सकाळी पटकन उठायला होत नाही. स्पाईनचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, डिस्कचा प्रॉब्लेम असेल तर काय होतं, आम्ही जरा रेस्ट घेतला तर आरामात उठतो तर बरं वाटतंय रेस्ट घेतला. पण ह्या आजारांमध्ये हे इन्फ्लमेटरी आर्थरायटिस असल्यामुळे काय होतंय, आम्ही रेस्ट किती घेतो तेवढा ते आजार जास्त वाटतंय. रेस्ट करून उठला तर लवकर उठायला होत नाही, मग थोडं चाललं फिरलं कामात लागलं तर मग आम्ही विसरून जातो त्याच्याबद्दल. म्हणूनच ते फार वेळ मिस होऊन जाते, कारण सकाळी उठल्यावर जरा स्टिफनेस वाटतो, आम्ही सकाळच्या त्या गोंधळीत विसरून जातो काय आहे म्हणून, कामात लागतो आणि नंतर सगळं बरं होते. तर हो, मग आता महिना 2 असं जाते, नंतर वाटतं की काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, नंतर ते पेशंट्स येतात की असं 2-3 असं होत आहे म्हणून.
0: म्हणजे इथं कन्फ्युज करणाऱ्या गोष्टी खूप आहेत, म्हणजे जसं तुम्ही सांगताय की सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ स्टिफनेस असणं आणि नंतर तो रिलीज होणं किंवा नंतर फ्री वाटणं आपल्याला, मग ह्याच्यामध्ये जेव्हा झोपायचं आपण म्हणतो त्यावेळी जर बेडही आपला व्यवस्थित नसेल तर आपलं अंग दुखणं किंवा पाठ दुखणं वगैरे हे प्रॉब्लेम आपल्याला होतात जनरली. तर मग तो जो डिफरन्स आहे तो आपण कसा लक्षात घ्यावा की नेमकं ह्याच्यामुळे होत आहे की आपल्याला वेगळं काहीतरी आहे.
2: आम्ही हिस्ट्री पण विचारतो की काहीतरी याचा प्लेस चेंज झालाय की बेड काय चेंज झालं ते विचारतो. आणि अँकलोझिंग स्पॉन्डिलायटिस मध्ये कसं आहे, जास्त वेळ एका ठिकाणी बसला चेअरवर बसलेला असता तरी एकदम उठायला होत नाही.
0: अच्छा.
2: हा तर ते ज्यांचे काही जास्त सिटिंग जॉब असते डेस्क जॉब असते त्यांना ते जास्त लवकर कळून येतो. म्हणून आम्ही ट्रीटमेंट बरोबर त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटी एक्सरसाइज फिजिओथेरपी पण ऍडवाइस करतो कारण त्यांनी किती आपल्याला ऍक्टिव्ह ठेवतात तेवढं ते लवकर बरं होतंय.
0: अच्छा.
1: जसं मॅडमने सांगितलंय फॉर एक्झाम्पल कसं होतं आता सॉफ्टवेअर इंजिनियर असणार तो काही दिवसभर कम्प्युटरमध्ये बसतो
0: हो ना
1: ठीक आहे आणि संध्याकाळी त्याला पेन होत आहे पण ते संधिवात नाही आहे. संधिवाचा आजार सकाळी जास्त होतो.
0: ओके.
1: आणि जे सॉफ्टवेअरच्या डेस्कचा प्रॉब्लेम आहे ते सकाळी कमी होते कारण त्यांनी आराम घेतलेला असतो. हे डिफरन्स आहे. संधिवाचा आजार सकाळी जास्त होतो आणि जे बेडचा प्रॉब्लेम आहे तर जर ते बेडचा प्रॉब्लेम असेल ना तर सकाळी उठल्यावर थोडंसं प्रॉब्लेम होईल पण दुपारी संध्याकाळी त्याला प्रॉब्लेम नसणार.
0: अच्छा.
1: त्यावेळी तो फ्रेश असणार आहे.
0: ओके.
1: कारण त्यावेळेला बेडचा रिलेशन काही नाही
0: आहे
1: असं.
0: म्हणजे तसा एक फरक आपण समजून घ्यावा कारण युजुअली आपलं अंग दुखणं वगैरे ते सगळं कॉमन आपल्याला वाटतं सकाळी उठल्यानंतर कारण झोप म्हणजे एका बाजूला आपलं आपण जर जास्त वेळ झोपलो तरी आपलं अंग दुखू शकतं, बेड व्यवस्थित नसेल तरी आपलं अंग दुखू शकतं.
2: त्यामुळे हा सुरुवातीत मॅडम फक्त स्टिफनेस असते पण आम्ही असंच दुर्लक्ष केला तर एक दोन तीन आठवड्यानंतर हातापायांमध्ये सूज दिसून येतोय. तेव्हा एकच हात सुजले आणि हात मुष्टी बांधायला येत नाही हे सगळे सिम्पटम्स पण सुरू होऊ शकते. सुरुवातीला स्टिफनेस असू शकते नंतर ते जसं डिसीज प्रोग्रेस होतो वेगवेगळे लक्षण पण दिसून येतात.
1: आणि त्यासोबत कसं आहे स्टार्टिंगला सकाळी स्टिफनेस असते जसं डॅमेज वाढतो तो स्टिफनेस वाढत चालतो म्हणजे दुपारी पण त्याला प्रॉब्लेम होते संध्याकाळी पण प्रॉब्लेम होते म्हणजे ते पॅटर्न चेंज होतो. ते पॅटर्न चेंज झालं की म्हणजे समजायचा आजार वाढलाय.
0: ओके.
1: जसं मॅडमने सांगितलं जर आपल्याला माहित असेल की माझ्या वडिलांना जीन्स आहे जीन्स प्रॉब्लेम आहे तर मला लवकर समजणार की माझं बॅक पेन स्टार्ट झालंय की मग मी लवकर डॉक्टरना दाखवणार ही अवेअरनेस होते जर आपल्याला माहित पडते.
0: बरोबर. म्हणजे या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत की आपल्याला पूर्ण दिवस तसंच जाणवतंय की फक्त सकाळी उठल्यानंतर आहे आणि थोड्या वेळानंतर कमी होत आहे याकडे आपलं लक्ष असावं. मग याच्यावरती ट्रीटमेंट काय आहे सर?
1: एक डिपेंड करते की कुठल्या स्टेजवर आहे कुठला ऑर्गन इन्वॉल्ड आहे.
0: अच्छा.
1: फॉर एक्झाम्पल फक्त जॉईंट पेन आहे तर त्यांना आम्ही स्टार्टिंगला पेन किलर स्टेरॉइड्स आणि मेडिसिन्स देतो. जर प्रॉपर घेतलं तर ते पण हळूहळू कमी होते थोड्या लोकांना बंद पण होते.
0: अच्छा.
1: आता प्रॉब्लेम होतोय की आम्ही जेव्हा सांगतोय हे पेन किलर आहे आणि स्टेरॉइड आहे ते पहिलाच बंद करतात. ते बंद करतात म्हणून त्यांच्या रिकव्हरीचा प्रॉब्लेम होतो. ते पेन किलर आणि स्टेरॉइड फक्त पेनसाठी नसते त्यांच्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन असते त्या जॉईंटमध्ये सूज असते ते लवकर कमी नाही झालं तर त्यांचा फोल्डिंगचा प्रॉब्लेम होतो.
0: ओके.
1: मग त्याच्यासाठी आम्ही हे दोघं देतो थोड्या दिवसासाठी कमी डोसमध्ये त्याने त्यांचे जॉईंट्स इम्प्रूव्ह होईल पेन कमी होईल मुवमेंट चांगलं होईल. मेन जे औषध आहे जसं फॉलिट्रेक्स मेथोट्रेक्सर असं म्हणतो ना त्याला ऍक्ट व्हायला एक महिना लागतो.
0: बरं.
1: म्हणजे एक महिना तुम्ही थांबू शकणार नाही तोपर्यंत हे औषध पेन किलर आणि स्टेरॉइड हेल्प करणार याला आम्ही म्हणतो ब्रिजिंग थेरपी. हे दोघी खूप चांगले आहेत हेल्पफुल आहेत पण प्रॉपर डोस प्रॉपर डायरेक्शन मध्ये घेतलं तर आहे. हे एवढं चांगलं आहे की कधी कधी आम्ही प्रेग्नन्सी मध्ये पण देतो.
0: अच्छा.
1: असं आहे लहान मुलांना पण देतो
0: म्हणजे सेफ आहे.
1: सेफ आहे जर प्रॉपर तरीक्याने घेतलं तर. आणि दुसरं जर आतला ऑर्गन इन्वॉल्व झाला असेल सिव्हिअर स्टेजमध्ये झालं की किडनी प्रॉब्लेम झालाय हार्ट प्रॉब्लेम झाले तर आम्ही स्पेशल इंजेक्शन असतात त्याला बायोलॉजिकल्स म्हणतात ते देतात. ते खूप पॉवरफुल असतात.
0: अच्छा.
1: आणि त्यांचा इफेक्ट लवकर पण येतोय पॉवरफुल पण येतोय. कधी कधी आम्ही सायक्लोफॉस्फामाइड म्हणून इंजेक्शन देतो ते कॅन्सरमध्ये यूज होत आहे.
0: अच्छा.
1: पेशंटला वाटतं की मला कॅन्सर आहे पण कॅन्सरचा डोस खूप जास्त असतो आम्ही थोडासा डोस देतो कारण ती आज जी फायटिंग चालू आहे ती लवकर कमी व्हावी.
0: ओके.
1: आणि मग कधी कधी ऑर्गन जास्त डॅमेज झालं तर मग ऑर्गन ट्रान्सप्लांट करतो.
0: बापरे. मग हा जो आजार आहे मॅडम तो कोणत्या वयोगटात आपल्याला जास्त पाहायला मिळतो आणि प्रेग्नन्सी पिरियड मध्ये सुद्धा होऊ शकतो?
2: हो मॅडम. हा आजार काय आहे ना युजली मिडल एज म्हणजे 20 to 50 years of age group मध्ये जास्त दिसतं. लहान मुलांना पण होतं. आपल्याकडे पीडियाट्रिक रुमॅटोलॉजिस्ट म्हणून पण ब्रांच आहे, म्हणजे रुमॅटोलॉजिकल डिसीजेस फक्त लहान मुलांना व्हायचं, म्हणजे लहान मुलांना झालं तर ते संधिवात नाही असं नसते, आणि संधिवात फक्त वय झाल्यानं लोकांना होते असं नसते. वय झाल्यानं लोकांना होते ते डिजनरेटिव्ह आर्थरायटिस, ऑस्टिओआर्थरायटिस हे सगळं असतं, पण हे इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस युजली मिडल एजमध्ये होते, जसं की 20 to 50 years रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. आणि फिमेल्समध्ये जास्त होते, 2 to 3 times जास्त कॉमन असते कम्पेअर टू मेल्स. दॅट इज बिकॉज ऑफ द हॉर्मोन्स. आणि प्रेग्नन्सीमध्ये, प्रेग्नन्सीचा पण हा एक मिथ आहे, म्हणजे प्रेग्नेंट होऊ शकत नाही या फिमेल्समध्ये असं असं काही नसते. पण एक आपल्याला गोष्ट काय, आपल्या रुमॅटोलॉजिस्टकडे काय सांगायचं, आपण प्रेग्नन्सी प्लॅन करत असेल तर अगोदरच सांगायला पाहिजे, मीन्स इट हॅज टू बी अ प्लॅन्ड प्रेग्नन्सी, कारण आपल्या काय डिसीज आहे ते बिफोर वी गेट प्रेग्नेंट दॅट हॅज टू बी इन कंट्रोल फॉर ॲटलीस्ट 6 months. 3 to 6 months कंट्रोलमध्ये असला पाहिजे डिसीज, मग प्रेग्नन्सी प्लॅन करायला हरकत नाही.
3: अच्छा.
2: कारण काही डिसीजेस काय आहेत ते फ्लेअरअप होतात प्रेग्नन्सीमध्ये, जसं की सिस्टमिक लुपस एरिथेमॅटोसिस SLE काय आहे ना, जर आपला डिसीज कंट्रोलमध्ये नसला तर प्रेग्नन्सीमध्ये फ्लेअरअप होऊ शकते. ते फक्त बाळांवर नाही, ते आईला पण धोकादायक होऊ शकतं. त्यासाठी
1: जसं मॅडम म्हणतात, कोणाला पण होऊ शकते. एक आजार आहे त्याला म्हणतात आम्ही न्यूओनेटल लुपस, म्हणजे पेशंट पोटामध्येच त्याला प्रॉब्लेम होतो. त्यामध्ये काय असतं, पेशंटचा हार्टला प्रॉब्लेम होऊ शकतं, हार्ट ब्लॉक होऊ शकतात, त्यांचे रिदम चेंज होऊ शकतात. म्हणजे तेव्हापासून पूर्ण ओल्ड लोकांपर्यंत हे आजार असू शकतो, पण वेगवेगळे प्रकारचे असतात.
0: बरोबर. मग जसं तुम्ही म्हणलात, म्हणजे प्रेग्नन्सी करण्याआधी किंवा आपण तो प्लॅन करण्याआधी आपण चेक करावं, किंवा जर आपल्याला अर्थरायटिस असेल तर तो 3 महिन्यापर्यंत आपला कंट्रोलमध्ये असावा आणि नंतरच आपण प्लॅनिंग करावं महिलांनी, तर मग तो बेबी सेफ राहू शकतो का याच्यापासून?
2: हो मॅडम, आता ऑलरेडी ते रुमॅटोलॉजिकल डिसीजेस कुठला पण असेल तर आम्ही, मी सांगितलं तसं, ॲटलीस्ट 3 months बिफोर ते डिसीज आपल्याला कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. आणि काही मेडिकेशन्स आहेत जसं की मेथोट्रेक्सेट, लेफ्लोनमाइड, हे सगळं मेडिसिन्स आम्ही रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये बघून देतो विथ कॉशन. मेथोट्रेक्सेट काय आहे, ॲटलीस्ट 2 to 3 months अगोदरच आम्ही बंद करतो प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या अगोदर. लेफ्लोनमाइड आम्ही रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपच्या महिलांना देतच नाही, कारण ते पूर्ण बॉडीमधनं वॉशआउट व्हायला 4 to 5 years लागतात. कधी असं प्रेग्नन्सी प्लॅन असलं तरी आम्ही वॉशआउट थेरपी म्हणून देऊन ते ब्लडमधनं काढून टाकतो. काही मेडिसिन्स आहेत जसं की हायड्रोक्सिक्लोरोक्विन, अझाथायोप्रिन आणि लो डोस स्टिरॉइड्स, हे सगळं प्रेग्नन्सीमध्ये सेफ असतात. तर आम्ही प्रेग्नन्सीमध्ये युजली लोअर डोस, मेंटेनन्स डोस म्हणून आम्ही कंटिन्यू ठेवतो, कारण प्रेग्नन्सीमध्ये ते फ्लेअरअप व्हायला नको म्हणून. मोस्ट ऑफ द टाइम्स रुमेटॉइड आर्थरायटिसचे पेशंट काय आहेत, ते प्रेग्नन्सीमध्ये ते डिसीज त्यांच्या कमी होते, म्हणजे रेमिशनमध्ये जाते.
0: अच्छा.
2: 60 to 70%
0: ओके.
2: पण लुपस काय युजली फ्लेअरअप होतो ड्युरिंग प्रेग्नन्सी, आणि रुमेटॉइड आर्थरायटिस आपल्या प्रेग्नन्सीमध्ये रेमिशनमध्ये गेला तरी आफ्टर डिलिव्हरी फ्लेअरअप होऊ शकतो, म्हणून ते मॉनिटर करत राहावं लागते. आम्ही प्रेग्नन्सीमध्ये जे काय मेडिसिन्स देतो ते आईना पण आणि बाळांवर पण दुष्परिणाम होऊ नये तसं बघून देतो.
0: सेफ असतात.
2: सेफ असतात.
0: अच्छा. मग हे जे बदलतं वातावरण आहे, बदलतं हवामान आहे, त्याचा या संधिवातावर काय परिणाम होतो का?
1: हे तर कसं होतंय, जेव्हा रेनी सीझन असतात नाहीतर कोल्ड क्लायमेट असते तर लोकांना जॉईंट पेन वाढतो.
0: अच्छा.
1: पण ते टेम्परे असते, त्यामध्ये घाबरण्यासारखं नाही की माझा आजार परत खूप वाढलाय तसं नाही. त्यांना म्हणजे आश्वासन पाहिजे आणि थोड्या दिवसासाठी पेन किलर वगैरे काही दिलं तर रिकव्हरी होते. आणि दुसरं वातावरणचे जे म्हटलं ना आपण, ते वातावरण काय करू शकतं, ते जीन्सला ऍक्टिव्हेट करणार, जीन्स ऍक्टिव्हेट झालं की आजार होणार.
0: अच्छा.
1: ते तसं पण आजार वाढू शकतो असा प्रॉब्लेम होता. आणि हे पण सांगू शकतो की जे लोकांचा ओरल केअर बरोबर नाही, डेंटल केअरच आहे म्हणजे दातांचे किडे झालेला आहे, त्यामध्ये पण आर्थरायटिस वाढतो. म्हणजे प्रॉब्लेम जॉईंटमध्ये आहे पण रिझन दुसऱ्या जागी असू शकते.
0: मग याच्यामध्ये सर आपल्या खाण्यापिण्याच्या काही सवयी असतील तर त्याही बदलाव्या लागतात का आपल्याला?
1: एक तर जे जनरल सवय आहे ते कमी करावं लागते. कसं आपल्याला पोटाला सेफ सपोर्टिव्ह ठेवलं पाहिजे. पोटामध्ये कुठल्याही टाईपचं इन्फेक्शन काही तर प्रॉब्लेम झाला तर कसं असतं, त्यामध्ये थोडे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ते आपल्याला हेल्पफुल असतात. जर आपल्याला कुठे औषध घेतलं काय केलं तर ते बॅलन्स, जे हेल्पफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचा बॅलन्स जातो. जर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचा लेवल वाढला तो मग जॉईंटला अफेक्ट करतो.
0: अच्छा.
1: म्हणजे हे जेवणचा एक प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरा थोडे लोक ससेप्टेबल असतात, म्हणजे मी आज निंबू घेतला माझ्या जॉईंट पेन वाढल्या.
0: अच्छा.
1: दुसऱ्याला काय वांगी घेतलं तर वाढले.
0: ओके ओके.
1: असं प्रत्येक लोकांना कुठल्या कुठल्याच्या असतात,
0: म्हणजे बदलू
1: शकतात. आता आपले जे फ्रेंड्स वगैरे म्हणतात तू हे घेऊ नको ते घेऊ नको, मग दुसरा फ्रेंड येणार हे घेऊ नको, मग कसं असणार, अर्ध पोषण तर गेलंय
0: होय ना.
1: आता आजार तर आहे आणि ते पोषण कमी झालं तर त्याचा अजून प्रॉब्लेम
0: हो ना.
1: म्हणून ते प्रॉपर ऐकायचं पण कन्फर्म करून स्टेप्स घ्यायचे.
0: अच्छा, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही करू नये. मग हा आजार पूर्ण बरा होणार आहे का?
1: ते डिपेंड करते कुठला आजार आहे, कुठल्या वयात आलाय, कुठल्या स्टेज मध्ये आहे, आणि पुरुषला आलाय की स्त्रीला आलाय.
0: अच्छा,
1: त्या हिशोबाने डिपेंड करतो. आणि आता असं केसेस आहे ज्यामध्ये अर्थायटिस जे लवकर आलेत, प्रॉपर ट्रीटमेंट घेतले, तर ते त्यांचे टॅबलेट्स कमी होतात आणि हळूहळू बंद पण होतात. असं आहे केसेस. थोड्या लोकांसाठी कसं आहे, टॅबलेट्स कमी होता आणि फक्त एकच टॅबलेट राहतो.
0: बर.
1: थोड्या लोकांचा पूर्णपणे कंट्रोल होत नाही पण लाईफ स्टेबल असते.
0: अच्छा.
1: त्या स्टेजवर आम्ही 100% क्युअर करू शकत नाही पण चांगलं कंट्रोल करू शकतो. असं डिपेंड करते.
0: मग मॅडम, हा आजार आपल्याला होऊच नाही म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो, प्रिकॉशन?
2: होच नाही असं सांगायला येत नाही, पण लवकरात लवकर त्याचा पत्ता घेऊन, लवकरात लवकर डायग्नोज करून त्याला लवकरात लवकर कंट्रोल करू शकतो. आणि घरात कोणाला आहे तर आम्ही जास्त कॉशियस राहावा. आई वडिलांना आहे तर आम्ही बघितलं असतो की आई वडिलांना काय त्रास होतोय, मग आपल्याला पण असलं काहीतरी लक्षण दिसून आले तर लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्यायचा.
1: आणि थोडीशी लहान गोष्ट, जसं मी सांगितलं ना, ओरल कॅव्हिटी, ओरल कॅप चांगलं ठेवलं पाहिजे. म्हणजे जे शांत आहे त्याला ऍक्टिवेट करायला नको. आता SLE म्हणजे आजार आहे, त्यामध्ये आपण सनलाईट मध्ये गेला तर स्किनचा प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे पण आजार वाढतो.
0: अच्छा.
1: आपण तसं औषध घ्यायची नाही ज्याच्यामुळे ते जीन्स ऍक्टिवेट होणार.
2: आणि वेल प्रॉपर बॅलन्स डाएट घ्यायचं, एक्सरसाइज करायचं, स्ट्रेस कमी करायचा, झोप बरोबर ठेवायची, जंक फूड घ्यायचं नाही, हे सगळे जनरल मेजर्स काय ते फॉलो करायला पाहिजे.
0: मग ह्या आजाराला घेऊन आपल्या लोकांमध्ये काय अशा गैरसमजुती आहेत ज्या आपण सांगून देऊ? तर जसं वयाचा विचार आपण करत होतो ह्या आजारामध्ये, तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की फक्त वय झाल्यानंतर, जास्त वय झाल्यानंतर किंवा वृद्ध जी लोक असतात त्यांना हा आजार जास्त होतो, तर असं काय आहे का?
1: नाही, तसं काही नाही. ही गैरसमज आहे की वृद्ध लोकांना होतोय म्हणून त्याच्यामुळे पण डायग्नोसिस मध्ये लेट होतोय. थोडे प्रकारचे आजार आहे जे फक्त रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणतात, जेव्हा म्हणजे लेडीज फर्टाईल असतात त्यामध्ये होत आहे. थोडा आजार आहे लहान मुलांना होत आहे. हे आजार कुठल्याही वयामध्ये होऊ शकतो.
0: जॉईंट पेन म्हणजे फक्त झीज होणं आपल्या गुडघ्यांची किंवा सांध्यांची असं असतं का, आणखीन काय होतं?
2: झीज होणं हे वय झाल्यानंतर होतं, युजली 40-50 इयर्सच्या नंतर सोकाश आपले बॉडी जॉईंट्स काय ना झीज व्हायला लागतात. वेट बेरिंग जॉईंट्स म्हणतात, जसं की नी पे गुडघे आणि हिप जॉईंट्स, ह्याला झीज म्हणतात. ह्याला डिजेनरेटिव्ह अर्थ्रायटिस, ज्याच्यात इन्फ्लमेशन असतंय. इन्फ्लमेटरी अर्थ्रायटिस म्हणजे आतमध्ये जॉईंटमध्ये सूज येणं की स्वेलिंग होणं, रेडनेस होणं, आणि आतमधले बोन्स काय ना ह्याला इरोजन्स होतात, त्याच्यामुळे लॉंग टर्म डिफॉर्मिटीज, म्हणजे ते जॉईंट्सचं शेप बिघडत आहे, त्याला डिफॉर्मिटीज म्हणतात. हे सगळं इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस मध्ये दिसून येत आहे.
0: ओके. मग यामध्ये सर, एक्सरसाइज केल्यानं आर्थरायटिस वाढतो असं एक समज आहे, तर तो किती सत्य आहे?
1: एक्सरसाइज मोस्ट ऑफ द टाइम्स आर हेल्पफुल. एक्सरसाइज असं त्याचं पण प्रमाण असतंय, कधी आणि किती करायचं. जेव्हा पेशंटला खूप जॉईंट पेन असेल तर तेव्हा थोडस रेस्ट घ्यायचं, मग जसं जसं पेन कमी होईल मग ते एक्सरसाइज स्टार्ट करायचं. जसं फॉर एक्झाम्पल थोडं आता थोडं वॉकिंग स्टार्ट केलं आहे, मग हळूहळू सायकलिंग स्टार्ट केलं आहे, स्विमिंग स्टार्ट केलं आहे, एरोबिक एक्सरसाइज केलं आहे, तर यानं हे अर्थरायटिसचं पेन कमी होतं. अर्थरायटिसचं पेन जेव्हा वाढतोय, जॉईंट पेन म्हणजे एक्सरसाइज केल्यानंतर जेव्हा जॉईंट पेन वाढतोय, ते समजायचं की ते व्यायामामुळे आहे. जसं आपण बाहेर लोकांना बघतो ते छडी घेऊन वॉकिंग करतात, ते आहे ऑस्टिओआर्थरायटिस. त्यांना एक्सरसाइज केल्याने कधी कधी जास्त वाढू शकतो.
0: अच्छा अच्छा.
1: जास्त
0: मग अर्थरायटिस झाल्यानंतर फक्त आरामच करावा असं काय का?
2: नाही मॅडम, आता कुठल्या जॉईंटला अफेक्ट झालंय त्याच्यावर. आता जर गुडघ्यांना अफेक्ट झालंय आणि गुडघे सुजलेले आहेत तेव्हा आम्ही पेशंटला वॉकिंग करा म्हणत नाही, कारण तेव्हा ते इन्फ्लमेशन कमी व्हायला पाहिजे, सूज कमी व्हायला पाहिजे. तेव्हा आम्ही फक्त रेंज ऑफ मोशन एक्सरसाइजेस म्हणून म्हणतो, म्हणजे फ्लेक्सिबिलिटी मेंटेन करायसाठी. पण त्यात गुडघ्यांना त्रास असताना जम्पिंग, स्किपिंग, रनिंग वगैरे आम्ही अवॉइड करायला सांगतो. अँकलोजिंग स्पॉन्डायटिस, स्पाईन अफेक्ट झालेला आहे तेव्हा आम्ही त्यांना स्विमिंग करायला सांगतो. कारण त्याच्या जॉईंट्सवर ताण पडत नाही. मग ते कुठला रोग आहे, कुठला जॉईंट अफेक्ट झालंय, त्याच्यावरचं आम्ही एक्सरसाइज वेगवेगळे असतात तसं आम्ही सांगतो. पण त्यांनी किती हालचाल करतात, किती मुवमेंट ठेवतात तेवढं चांगलं असतं.
0: म्हणजे ह्या सगळ्या जे मिथ्स आहेत तेही आपण क्लिअर करून दिले, कारण बऱ्याच लोकांना बऱ्याच शंका असतात आणि ते घेऊन ते स्वतःच काहीतरी गुगल वगैरे करत असतात आणि मग औषध उपचार घेतात, त्याच्यामुळे त्यांचा आजार वाढूही शकतो. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच जावं, त्यांनी त्यांचा सल्ला घेऊनच आपण पुढे जावं असं आपण सांगू. आणि तुम्ही या विषयावरती बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: थँक्यू.
2: थँक्यू.
0: आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. रिमेटोलॉजी बद्दल आपण ऐकलं, ज्यामध्ये संधिवात आणि अर्थरायटिस बद्दल ऐकत होतो. आपल्या सोबत होते डॉक्टर प्रवीण जैन, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल मध्ये रिमेटोलॉजिस्ट आहेत, आणि डॉक्टर उत्कर्ष पाटील, ज्या डॉक्टर बी एम पाटील हॉस्पिटल मध्ये रिमेटोलॉजिस्ट आहेत. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणाम आधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu.
2: Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000+ free deliveries, 45,000+ free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-915778 and 77954-35314.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलए शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.